तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये

एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज बुधवार, वैशाख कृष्ण एकादशी, अर्थात 13 मे 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र। आज अपरा एकादशी आहे। पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथे आज संत श्री पारनेरकर महाराज वार्षिकोत्सव साजरा केला जात आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। ईश्वर प्राप्तीसाठी योग साधना करत असताना शुचिता ही अत्यंत महत्वाची। ही शुचिता केवळ मनाची आणि शरीराची नाही, तर आपण समाजात वावरत असताना आपल्या कर्मांची देखील शुचिता तितकीच महत्वाची असते। स्वामी शिवानंद सरस्वती म्हणतात, मनुष्य एखादी वस्तू कुणाला कळू न देता त्या वस्तूच्या मालकाच्या न कळत उचलतो। हे कुणाला कळावं असं त्याला वाटत नाही, यालाच चोरी म्हणतात। ऑफिसमधून टीप कागद, पिना, पेन्सिली, कागद पळवणं ही चोरीच आहे। वस्तूंचा अनावश्यक साठा ही देखील चोरीच आहे। जरुरीपेक्षा जास्त खाणं हे देखील एक तऱ्हेने चौर्यकर्मच आहे। गरजा वाढवून विषय वस्तूंचा हव्यास धरणं ही गोष्ट व्यापक अर्थाने चौर्यकर्मात येते। जरुरीपेक्षा जास्त वस्तू जवळ ठेवणं ही देखील चोरीच आहे। या सर्व प्रकारच्या चौर्यकर्मापासून मुक्त असायला हवं। लोलकाप्रमाणे त्याचं मन स्वच्छ हवं, तेव्हा अंतःकरणातलं आत्मतेज चमकेल। सर्वसाधारणता माणूस इतका विवेकी आणि सतर्क नसतो। त्याचं मन नाना तऱ्हेचं युक्तिवाद करतं। एखाद्या ग्रंथालयातलं जुनं मासिक, ज्यात चांगली चित्र आणि उपयुक्त माहिती आहे, अशी मासिकं कुणाला न कळता तो नेतो आणि स्वतःशी म्हणतो, ही तर जुनी मासिकं आहेत, त्याची किंमत काय? ती वाण्याकडे पुढे बांधण्यासाठी जाणार, मी नेली तर काय बिघडलं? परंतु त्याने ती ग्रंथपालकाला न विचारता नेली, तेव्हा ती चोरी झाली। अगदी संवेदनशील मन सुद्धा चोरीच्या लहान सहान गोष्टी वरचेवर केल्यामुळे बधीर होतं, संवेदना शून्य होतं आणि ते लहान सहान चोरींपासून मोठ्या चोऱ्यांकडे वळतं। अगदी लहानसा दोष, लहानसं चौर्य योग साधनेच्या विद्यार्थ्यांवर गंभीर आघात करतं। त्याला सतत सावधान आणि जागरूक असायलाच हवं। स्वच्छ पुसलेल्या आरशाप्रमाणे त्याने आपलं मन ठेवायला हवं। अगदी लहानसं चौर्य कर्म देखील, मग ते कुठल्याही स्वरूपाचं असो, ते त्याने टाळायला हवं, तरच त्याला योग साधनेत यश मिळेल।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 मे. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचं आहे असं न वाटणे, हाच परमार्थ. देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणं कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणं हे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणं हे अत्यंत कठीण. मनाला खरं म्हणजे स्वास्थ्य हवं, पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणं जरूर आहे. मनाचं स्वास्थ्य बिघडायला कारणं 3. एक, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. 2, मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणं. आणि 3, उद्याची काळजी लागणं. आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं असं म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच ठेवू नये. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं म्हणावं. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणं म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणं. आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचं खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असं आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही. ते म्हणण्याची लाज वाटते म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत संगतीच्या

नाही, त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझं प्रेम मला लागू दे असं कळकळीने रामाला सांगावं आणि सदैव त्याचं नाम हृदयात ठेवावं. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुद्धा भरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुद्धा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुद्धावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: cacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacacac 啊，散步！等等等等等，快呀快呀快呀！महाराज महाराज काय झालं काय काय की
1: काम क्रोध विंचू चावला
0: अरे अरे
1: तम घाम अंगाशी आला
0: महाराज
1: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
0: हा हा म्हणजे अति दारुण
1: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
0: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
1: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
0: अति भयंकर म्हणजे
1: खूप भयंकर
0: आणि खूप भयंकर म्हणजे
1: मांडाळ भयंकर
0: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
1: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
0: बापरे
1: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
0: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
1: हे गंगीचा इथं काय संबंध
0: मग त्या रंगीनं
1: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
0: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
1: मोठा
0: विंचू अंदाजे केवढा
1: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
0: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही
0: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
0: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
0: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
0: मी मारतो पिन
1: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
0: बरं झालं
1: किंचित राहिली फुणफुण
0: अजून राहिले
1: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। गंगेच्या काठावरल्या निबिड अरण्यात स्वामी लाकूडतोड्यासमोर प्रकट झाले। आपल्या कुऱ्हाडीचा घाव साक्षात्कारी स्वामींच्या मांडीला लागला आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहू लागलं हे पाहून लाकूडतोड्या घाबरला, भीतीने थरथरू लागला। लाकूडतोड्याला अभय देत स्वामींनी त्याला भीतीपासून मुक्त केलं आणि सांगितलं, घाबरू नकोस। मानवी आयुष्याला हा अमर शाश्वत संदेश देत स्वामी प्रकट झाले आणि त्यांचा संचार सुरू झाला। संपूर्ण जीवसृष्टीला स्वामींनी आधार दिला। हिमालयापासून आपल्या संचाराला सुरुवात केलेल्या स्वामींनी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे सेतुबंध रामेश्वरापर्यंत आपलं अवतार कार्य लोकोद्धारासाठी प्रकट केलं। अनेक चमत्कार केले। स्वामींच्या आयुष्यातलं हे पहिलं पर्व। या काळात स्वामींनी लोकांचा उद्धार केला।

0: पर्वाला सुरुवात होणार ह्याची स्वामींना जाणीव होती. सर्वत्र संचार करत करत आपण अक्कलकोटलाच कायम वास्तव्य करणार हे स्वामींनी आपल्या मनाला सांगितलं. श्रीरामाचं स्मरण केलं. रात्रीच्या त्या शांत वेळी त्यांनी रामेश्वराच्या लिंगाची पूजा केली आणि स्वामी अचानक अदृश्य झाले. काळोखात ते एकदम दिसेनासे झाले. काठावर दूर उभ्या असलेल्या वैष्णवांनी हे पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रकाशाचा एक तेजस्वी लोळ पूर्वेच्या दिशेने सरकताना त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, स्वामी अंतर्धान पावले.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सेतुबंधर रामेश्वर हे स्वामींचं लाडकं ठिकाण होतं. हिमालयात श्री शंकरांचं दर्शन घडलं तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली होती. ह्या पर्वाचा शेवट करताना पुन्हा एकदा शंकराचं दर्शन घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात करायची हे स्वामींनी मनोमन ठरवलं होतं. म्हणून सेतुबंधर रामेश्वर सोडताना स्वामींनी रात्रीचा समय निवडला. शिवशंकरांचे लाखो गण संपूर्ण विश्वात ह्यावेळी भ्रमण करीत असतात, त्या शिवगणांना आपण दर्शन द्यायचं असं स्वामींनी ठरवलं होतं. ह्याच शिवगणांनी स्वामींना हिमालयात काही काळ साथ दिली होती. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकच लक्षात ठेवा की स्वामींच्या साक्षात्कारी आयुष्यातला प्रत्येक संदर्भ आपल्याला ज्ञात हवा, तरच स्वामी स्मरण अनंत काळ मनात रेंगाळत राहतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण पंचमखंड. शौनकांनी लंबोदर महात्म्य विचारल्यावरून सुताने दक्ष मुद्गलांच्या संवादातील नैध्रुव आणि असित यांच्या संवादाद्वारा प्रथम केवळ शारीरिक कष्टापेक्षा तपश्चर्या श्रेष्ठ आहे असं सांगितलं आणि त्रिविध तपाचं स्पष्टीकरण केलं. परस्परांवर रागावलेल्या वसिष्ठ विश्वामित्रांना त्यांचा क्रोध जाण्यासाठी ब्रह्मदेवांनी भस्मासुराची आणि गणेशकृपेने विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्याला मारल्याची कथा सांगितली. त्या मोहिनीचा मोह शंकरांनाही झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या क्रोधासुराने शंबरसुता प्रीती हिच्याशी विवाह करून सूर्याची उपासना केली, ब्रह्मांड विजयाचा वर मिळवला आणि शुक्राचार्यांनी त्याला राज्यावर बसवलं. सैन्यासह स्वारी करून त्याने पृथ्वी जिंकली, अमरावती हस्तगत केली, सत्यलोक वैकुंठ कैलास जिंकून सूर्याशी बोलणी करण्यासाठी त्याने रावणाला पाठवलं. तेव्हा वर दिल्यामुळे सूर्यानेही त्याला आपला लोक दिला आणि अशा रीतीने सार त्रैलोक्य त्याचं झालं. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. मग देवऋषींनी प्रार्थना केली आणि लंबोदराकडून क्रोधासुराला मारण्याचं आश्वासन घेतलं. इकडे भरसभेत आकाशवाणीद्वारा लंबोदराची वार्ता कळताच क्रोधासूर भडकून युद्धाला निघाला आणि त्याचं देवाशी घनघोर युद्ध झालं. युद्ध आटोक्यात येईना तेव्हा क्रोधासूर स्वतः समरांगणात उतरला. त्यावेळी प्रकट झालेल्या लंबोदराला पाहून दैत्य विस्मित झाले. क्रोधासूर लंबोदराला पाहून भलते सलते बोलू लागला. तेव्हा लंबोदराने आपलं स्वरूप त्याला समजावून दिलं. क्रोधासूर शांत झाला. त्याने स्तुती करून लंबोदराकडून अभय मिळवलं. क्रोधासूर शांत झाला तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी लंबोदराची स्तुती केली. नंतर असिताने त्याला स्वतःला ब्रह्मदेवाने सांगितलेलं गणेश तत्व नैध्रुवाला कथन करून स्वतःला गणेशाचं साक्षात दर्शन झाल्याचं सांगितलं आणि मनुमुखातून प्रकटलेलं ब्रह्मस्वरूप लंबोदराचं वर्णन केलं. दक्षाने विचारलं, लंबोदर शक्तिरूप कसा झाला? आणि तो गणेश शेषपुत्र झाला तेव्हा मनूने त्याची आराधना कशी केली? गाणपत्याचा मार्ग मला सांगा, कारण मलाही गाणपत्य व्हायचं आहे. त्यावर मुद्गलांनी सांगितलं, चतुर्विध सृष्टी निर्माण झाल्यानंतर किं कर्तव्य मूढ ब्रह्माने प्रार्थना करताच भगवान गणेश शक्तिरूपाने साक्षात प्रकट झाला. चतुर्हस्त दिव्य असं ते भगवंताचं स्वरूप पाहून सारे दिपले. त्यावेळी अभय मिळाल्यानंतर सर्वांनी स्तुती केली. इकडे ब्रह्मदेवापासून वर मिळवलेल्या महिषासुराने सर्व ब्रह्मांडाला त्रास दिला. तेव्हा सर्वांच्या विनंतीवरून देवीचं महिषासुराशी युद्ध झालं. पण महिषासूर अत्यंत प्रबल असल्याने खिन्न झालेल्या देवीने तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापासून वर मिळवून देवीने महिषासुराला मारलं. एकदा सर्व देवांमध्ये वादविवाद झाला, हा विघ्नराज गणेशच पूज्य का? तेव्हा रागावून शक्तीने गणेशाचं श्रेष्ठत्व सांगितलं. परंतु शंकर विष्णूंना गर्व झाल्याने त्यांनी ते मान्य केलं नाही. मग एका दुर्वांकुराने दोघांचं गर्वहरण गणेशाने केलं. पूर्वी सुरथ नावाचा राजा देवीच्या उपासनेत समर्थ होऊन दुसऱ्या जन्मात सावर्णी नावाचा मनू झाला.
2: पूर्वजन्माचा संस्कार असल्याने तो शक्तिभक्त झाला. वनात जाऊन नवारणाचा जप करीत असता शक्ती आणि विनायक प्रकट झाले. त्यांची स्तुती केली असता त्यांनी त्याला भक्ती दिली. त्यावेळेपासून सावर्णी मनू गाणपत्य झाला. नंतर मुद्गलांनी शेषपुत्राचं महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. एकदा सत्यलोकात ब्रह्मा ध्यानस्थ बसला असता त्याच्या निश्वासातून एक पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव मायाकार ठेवून त्याला ब्रह्मदेवांनी अभय प्रदान केलं. दानवप्रमुख विप्रचितीने त्याचं मन वळवून शुक्राचार्यांकडून त्याला राज्याभिषेक करवला. मायावी असलेल्या त्याने सर्वांना जिंकून पाताळातील नागांना सुद्धा जिंकलं. त्याचे शेषाला फार दुःख झाले. त्याने स्मरण करताच गणेश पुत्र रूपाने प्रकट झाला. याचं शेषालाही विशेष आश्चर्य वाटलं. हा शेष म्हणजे पूर्वी सृष्टी उत्पन्न करून रक्षण करून प्रलय केल्यानंतर शिल्लक राहिला तो शेष. त्याने पुन्हा ब्रह्मांड धारण केलं. हरिहर स्वरूप असलेल्या शेषाला राज्याभिषेक केला. गणेशाच्या कृपेने त्याला ब्रह्मांड धारण करण्याची शक्ती निर्माण झाली. एकदा शंकरांनी त्याला गणेश तत्वाचा उपदेश केला. त्याप्रमाणे तपश्चर्या केल्यानंतर गणेशाने शेषाला त्याच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर दिला. शेषाच्या पुत्रभावाने राहिलेल्या मूषकवाहन गणेशाची सर्वांनी स्तुती केली. त्या सर्वांच्या इच्छेनुसार युद्धाला निघालेल्या गणेशाची मायाकरासुराशी रणांगणावर गाठ पडली. घनघोर युद्ध होऊन शेषपुत्र मूषकवाहनाने मायाकरासुराचा वध केला. तसाच हा गणेश महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप शक्तीचा त्यांच्याच स्तुतीवरून पुत्र झाला. नंतर मुद्गलांनी दक्षाला गाणपत्याची दीक्षा सांगून गाणपत्याचं स्वरूप स्पष्ट केलं. शमी आणि मंदार वृक्षांची कथा सांगून त्यांना वर मिळाल्याचं मुद्गलांनी दक्षाला ऐकवलं आणि त्यांच्या स्पर्शाचा महिमाही त्यांनी कथन केला. नंतर दुर्वेची उत्पत्ती सांगितली आणि दुर्वांकुराच्या स्पर्शाचा महिमा कथारूपाने सांगितला. दुर्वेचा महिमा वर्णन करण्यासाठी त्रिशिराचं चरित्र मुद्गलांनी कथन केलं आणि दुर्वा महात्म्य सविस्तर सांगितलं. गणेशाला तुळस का वाहू नये याचं विवेचन केलं. तुलसी वरप्रदान कथा कथन केली. त्याचप्रमाणे तुलसी समर्पण आणि वर्जन याचा विधी कथारूपाने सांगितला. दक्षाने गणेशाची मानस आणि बाह्य पूजा यांचा विधी विचारला. मुद्गलांनी त्याचं उत्तर ऐल गार्गे संवादातून रुक्मांगद नारदाच्या भेटीतून कथन करण्यास प्रारंभ केला आणि नंतर गृत्समदाने ब्रह्मणस्पती मंडलाचं केलेलं विधान गार्ग्यमुखातून आलं तसं सांगितलं. साक्षात गणेशाने गृत्समदाने केलेल्या गणानाम त्वा मंत्रजपाचं महत्व आणि फल सांगून त्याला भुक्तिमुक्ती वर प्रदान केले. ऐलाच्या विचारण्यावरून गार्ग्यांनी महान गाणपत्य गृत्समदाच्या प्रतिदिवशीच्या नित्यक्रमाची माहिती सांगितली. तसंच गृत्समद करीत असलेल्या मानसपूजेचा सांगोपांग सर्वांग परिपूर्ण विधी कथन केला आणि गृत्समदाने सांगितलेल्या बाह्य पूजेचा विधी सांगितला. गृत्समदाचं चरित्र ऐकून तृप्त न झालेल्या ऐलाने गणेश लोकाचं वर्णन विचारलं. तेव्हा गार्गे ऋषींनी मुद्गल आणि कपिल यांच्या संवादातून गणेश लोकाचं अर्थात स्वानंद लोकाचं वर्णन केलं आणि कपिलांनाच साक्षात चिंतामणीने स्वानंद लोकातील स्थितीचं सागर वर्णन ऐकवून चिंतामणीने स्वतःचं स्वरूप कथन केलं. प्रत्येक युगात कोणकोणत्या मार्गाने आपली सेवा केली जाते तेही सांगितलं आणि तदनंतर चिंतामणी अंतर्धान पावला. स्वानंद लोकाची स्थिती आणि महत्व ऐकून मुद्गल धन्य झाले. असा हा वृत्तांत गार्ग्यांनी ऐलाला सांगून त्याला कृतार्थ केलं. हे ऐकून धन्य झालेल्या दक्षाला मुद्गलांनी गणेशाची भक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. ऐलाने गार्गे मुनींच्या सांगण्यावरून गणेशाची ध्यान पूजा कशी केली ते विचारलं असता दक्षाला मुद्गलांनी ध्यान आणि दुर्वाशमीयुक्त पूजा यांचं साग्र वर्णन ऐकवलं. दक्षाने सर्वार्थसिद्ध गणेश कीलक विचारले तेव्हा अंगिरसाने कथन केलेले आणि शंकरांनीही ज्यामुळे सिद्धी प्राप्त करून घेतली ते कीलक मुद्गलांनी सांगितले. विष्णू ब्रह्मदेवांनीही या कीलकाने सिद्धी प्राप्त केली आहे. ऐल राजाने हे कीलक प्रथम करून मंत्रजप केला त्यामुळे तोही स्वस्त्रीसह जडदेहाने गणेश दर्शन घेऊन ज्योतिस्वरूप झाला. नंतर ऐल राजा जडदेहाने सर्व देवांसह ब्रह्मांड कसा पाहू शकला अशी शंका दक्षाने विचारली तिचं मुद्गलांनी निरसन केलं आणि ऐल चरित्र संपवलं. सूत म्हणाला, शौनकादी ऋषी हो, हे महागाणपत्य मुद्गलांनी दक्षाला कथन केलेलं लंबोदर चरित्र त्याच्या श्रवण फलासह मी तुम्हाला सांगितलं. व्यासांनी जसं कथन केलं तसंच मी तुम्हाला ऐकवलं. आता यापुढे आपणास काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांगा. पंचमखंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम

0: दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, के जयस्वाल यांच्या संगीत रचनेतला संत बहिणाबाईंचा अभंग ऐकूयात. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, त्याच्यामध्ये दुसरा दशक, पाचवा सहावा सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत। याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे। सत्वगुण कसा आहे? परमार्थाचे मंडण रजतमाचे निरसन। सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते। म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला, कारण त्यांना लक्षात येते की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाही आहे। म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं। सत्वगुणा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो, तो निवारी जन्म मृत्यू जन्म मृत्यूचं निवारण करणारा असतो, आणि त्याच्यामुळे पारित्रिक कल्याणाची वाट मिळते। म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय। आता सत्वगुण असला जर तर त्याची लक्षणं काय आहेत? ईश्वरी प्रेमा अधिक, त्याला ईश्वराच्या विषयी प्रेम असतो। भीतीच्या पोटी भगवंताची पूजा करणं ही वेगळी, आणि परमेश्वराविषयी प्रेम वाटणं हे वेगळं। आणि प्रेम वाटायला लागलं की आपोआपच ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं आपल्याला स्मरण अखंडच होत असतं। त्यामुळे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, तो प्रपंचही करतो परंतु लौकिकापुरताच करतो, त्याच्यामध्ये रंगून जात नाही। म्हणजे प्रपंच करत असताना भगवंताचं स्मरण त्याला असतं, आणि सामान्य माणसाला भगवंताचं करत असताना म्हणजे पूजा अर्चा करत असताना संसाराचं स्मरण असतं। अशी दोन टोकं सांगितले, ते पुष्कळ करताना दिसतात संसारी मंडळी, पण ते करत असताना भगवंताचं स्मरण नसून संसाराचं स्मरण असतं। सदा सन्निध विवेक, सत्वगुणी मनुष्य विवेकी असतो, काय करावं काय करू नये हे त्याला कळत असतं। संसार दुःख विसरवी भक्ती मार्ग दावी भजन क्रिया उपजवी, भक्तीचा मार्ग हा त्याला लक्षात येतो आणि इतरांनाही दाखवण्याचं काम करतो। त्याला परमार्थाची आवड असते आणि परोपकाराची तातडी असते। कुठं कुठं कुणाला मदत करता येईल निर्निळ्या अंगाने, तन मन धन अगदी हातात काही नसेल तर सेवा करण्यासाठी तरी तो पुढे धावेल, कोणाची शुश्रूषा करता आली तर करेल, आणि ते करण्यामध्ये समाधान मानेल। त्याचं मला काय अशा तऱ्हेच्या फळाची इच्छा त्याची नसते। यजन याजन करेल, अध्ययन अध्यापन करेल आणि स्वतः दान पुण्य करेल। दुसऱ्याचं घेतलं आणि तिसऱ्याला दिलं अशी जी पद्धत आहे हलवायच्या घरावर तुळशी पत, असं नाही आहे। स्वतः कष्टाने मिळवायचं आहे आणि ते दुसऱ्याला द्यायचं आहे। निरूपणाची आवड असते, क्रिया पालटते। सत्वगुण जसा जसा वृद्धिंगत होईल तशी तशी क्रिया त्याची चांगली व्हायला लागते, सगळी त्याची उपासना निष्काम व्हायला लागते। देवद्वारी सेवा करतो। नीच दास्यत्वाची ओढी, याचा अर्थ हलक्यातलं हलकं काम करताना देखील त्याला कमीपणा तर वाटत नाहीच, उलट तो जास्तीत जास्त प्रेमानं करतो, कारण त्याचा भाव असा असतो की माझं काही आहे असं न वाटता जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे आणि त्याच्या दरबारात मी सेवा करतो आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा दास आहे, त्यामुळे सगळी जी कामं आहेत ती परमेश्वराने मला दिली आहेत। त्यामुळे त्यांनी वर्णन समर्थाने पुष्कळच केले आहे त्याच्यामध्ये की अगदी देवद्वार झाडी तिथं जे जे काही साफसफाई असेल स्वच्छता असेल सडा राहणं काय जे करायचं असेल त्या प्रत्येक गोष्ट तो करायला आपणहून पुढे येतो आणि त्याच्याबद्दल ज्याला प्रेम वाटतो त्याचा परिणाम असा होतो हळूहळू शांती क्षमा दया हे जे पारमार्थिक गुण आहेत ते अंतरात यायला लागतात, वर्धिष्णू व्हायला लागतात। अतीत अभ्यागत कुणी जर असतील, भूकिस्त मंडळी असतील, त्यांना अन्न द्यावं, आलेला कुणी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही सोय करता आली तर त्याची करावी, कुणालाही विमुख धाडू नये, आपल्या शक्तीनुसार जे जे काही देता येणार ते द्यायचं, म्हणजे आपलं जे सर्व आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी आहे अशी त्याची भावना हळूहळू व्हायला लागते। त्यांनी रसना जिंकलेली असते तर वेडवाकडं बोलणार नाही, वेडवाकडं खाणार नाही, त्याची वासना तृप्त असते। त्याचं कारण भगवंताची वासना धरली की इकडनं मनुष्य निर्वासन होतो, त्यामुळे अमुक एक मला असावं मिळावं असे कुठल्याच बाबतीत त्याला वासना नसते, कामनाही कुठली नसते। प्रपंचामध्ये काही आघात आला तर तो धारिष्ठाने तोंड देतो। सामान्यतः असं दिसतं की रजोगुणी मनुष्य जो आहे तो एरवी जरी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असल्या तरी जेव्हा धारिष्ठ येतं काही एखादं संकट येतं त्यावेळेला जे धारिष्ठ असायला पाहिजे त्यावेळेला मात्र तो पाठ दाखवून पळून जातो, तसं इथं नाही। सत्वगुणाचा मनुष्य शांतपणे ठीक आहे, भगवंताने आपल्या समोर आणून ठेवलेले आहे, आपल्याला ते करायचं आहे असं म्हणून शांत मनाने त्या धारिष्ठाला तोंड देतो। एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे असा सत्वगुणी असतो। भगवत प्राप्ती हेच प्रमुख ध्येय असल्यामुळे त्यासाठी सर्वस्वावर तिलांजली द्यायची त्याची तयारी असते। तो म्हणतो मला हे बाकी सर्व जावे, हे सगळं गेलं तरी चालेल पण मला भगवंत मिळायला पाहिजे। केले देहाचे सांडणे, देहाचं पोतर केलेलं असतं त्याने,
देह इतका झिजवत असतो तो भगवत कार्यासाठी. विषय समोर आले तरी त्याचं धारिष्ट चळत नाही. अनेक विषय समोर जरी आले तरी हे आपल्याला घ्यायचे नाही असं एकदा मनाचा निश्चय असल्यामुळे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. क्षुधा तृषा देह कशाने जरी पिडला गेला तरी त्याचा निश्चय आढळ असतो. तो त्याला कशालाही बळी पडत नाही. आणि लक्ष कशामध्ये असतं? श्रवण मनन निजिध्यास. भगवंतानाकडे जाण्यासाठी जे काही ग्रंथ आहे, जे काही वाचन आहे, जे चिंतन आहे, त्याच्या चिंतनात असतो. जयास अहंकार नसे त्याचा अहंकार हळूहळू झिजत झिजत झिजत तो स्थूल अहंकार आहे तोही झिजतो आणि साधनेने सूक्ष्म अहंकार झिजतो आणि तो भगवंताशी एकरूप जाण्याच्या मार्गावर असतो. कारण सत्वगुण हा जरी धरला तरी आपल्याला सत्वगुणाच्याही पलीकडे गुणातीताच्या अवस्थेत जायचंय साधकाला. पण त्याला मार्गदर्शक किंवा त्याला उपकारक असा सत्वगुण जवळजवळ त्या दारापर्यंत आणून ठेवतो आणि मग एकच उडी पलीकडे मारायचे अव्यभिचारी भक्तीनं त्याला गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायचे. त्यामुळे जयास अहंकार नसे म्हणजे सत्वगुणाला आड जर काही येणार असेल तर अहंकार आड येतो. म्हणजे तो अतिशय चांगला असतो पण मी चांगला आहे अशी जर जाणीव त्याला असेल तर तो अहंकारच त्याच्या आड येतो आणि त्यामुळे तो गुणातीताकडे जाऊ शकत नाही. म्हणून सत्वगुण तर सगळे पाहिजे आहेत, ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. तथापि त्याचा अहंकार असताना उपयोगी म्हणजे त्या जाणीवेची नेणीव अवस्था आली पाहिजे की सहजच ह्या गोष्टी करतोय पण त्याच्यामध्ये कुठंही त्याचा अभिमान अहंकार नाहीये. नैराश्यता विलसे. नैराश्यता याचा अर्थ निराश नव्हे, सर्व गोष्टीपासून तो अलिप्त झालेला असतो. जयापाशी कृपा वसे. आपण दुसऱ्यासाठी करत असतो पण मी दुसऱ्यावर कृपा केली असा देखील भाव नसतो. पाणी कधी म्हणतो का बघा मी तुमची तहान भागवली असं नाही. तहान भागवणं हा पाण्याचा सहज गुण आहे. उष्णता देणं प्रकाश देणं हा अग्नीचा सहज गुण आहे. तसे हे जे काही सत्वाचे गुण आहे सत्वगुण असतात अशी त्या व्यक्तीच्या जवळ ते सहज असतात पण तथापि त्याची त्याला जाणीव नसते. क्षमा शांती कृपा सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहज असतात. सहजच नम्र बोलणं असतं, मर्यादा धरून चालणं असतं. विषय सेवन करतच नाही असं नाही पण मर्यादित किती खायचं, काय खायचं, कोणाच्या हातचं खायचं, कुठल्या संगतीत राहायचं, कुठं जायचं, कुठं जायचं नाही. अखंड सावध असतो. सर्वांना संतोष होईल अशा तऱ्हेच त्याचं वागणं असतं. अर्जव म्हणजे रुजुता असते, सरळ स्वभाव असतो. आत एक असायचं बाहेर एक असायचं, बोलायचंय करायचंय असं नसतं, मोकळं वागणं असतं. कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. वेड्या वाकड्या गोष्टी आल्या तर त्याच्या बाबतीत पक्का राहील पण बारीक सारीक गोष्टीवरून दुसऱ्याला दुखावणं त्याचं मन दुखावणं असं नसतं. जे ज्याला आग्रही भूमिका असं म्हणतो तशी नसते परंतु साधनेच्या बाबतीत किंवा काही चांगल्या गोष्टीच्या बाबतीत मात्र आग्रही असतो. नाहीतर मित्रांनी नेलं म्हणून काहीतरी वेळ आपलं खाल्लं प्यालं असं कुणाच्या आहारी जाणारा तो नसतो पण त्याचबरोबर बारीक सारीक गोष्टीमध्ये आग्रही नसतो. परोपकारी वेची जीव. सर्व जीव सहसा परोपकारासाठी असतं आणि आपकार्याहून परकार्य महत्वाचं वाटतं. आपल्याला सामान्यतः स्वतःचं काही काम असलं की आपण आधी जिद्दीनं लक्ष देऊन ते करतो आणि दुसऱ्याचं काम असलं की आपल्या लक्षात देखील राहत नाही इतकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु संतांचं मी असं पाहिलेलं आहे स्वामीजींचे जीवन की आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याचं काही काम करायचं आहे त्याच्या उपयोगी पडायचं असं जर असेल तरी संत मंडळी आपलं सर्वस्वाचं सुद्धा द्यायला कमी करत नाही आणि अशा तऱ्हेनं आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या कार्याला जास्त महत्व देतात. आणि मरोनी कीर्ती उरवावी त्याला असं वाटत असतं की मरण तर आहेच, जाणारच आहे, प्रत्येकाला जायचंच आहे परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे कीर्ती व्हावी म्हणून तो करत नाही, त्याचं करणंच असं असतं की आपोआप कीर्ती होते. नाहीतर रावणाची देखील कीर्ती झाली पण ती कीर्ती ती अपकीर्ती होती. नाहीतर त्यालाही असं वाटतं की जिथपर्यंत रामाचं नाव आहे तो पण माझंही नाव घेतलं जाईल. पण रामाचं नाव घेता म्हणजे रामा पूज्य आहे आणि रावणाकडे काही कोणी पूजेच्या दृष्टीनं बघत नाही, त्याच्याकडे तिरस्काराच्या तुच्छतेच्या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यामुळे कीर्ती ही कशी तरी कीर्ती उपयोगी नाहीये. दुसऱ्याचे दोष गुण पाहत नाही. कुणी काही वेळा आपलं उत्तर दिलं तरी देखील शांतपणे सहन करतो. त्याच्या लक्षात असतं की अज्ञानाच्या पोटी होत आहे. आपण जे काही वागतोय बोलतोय करतोय हे कळणे इतकी त्याचं ग्रहण करणे इतकी त्याची शक्ती नाहीये. उलट त्याच्याबद्दल कळवा येऊन परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे अशीच प्रार्थना ही मंडळी करत असतात. प्रत्युत्तर न देणे. आला क्रोध थोडा येणार, येणार नाही असं नाही. संतांना देखील विकार येत नाहीत असं नाही पण सावध असतात ते. त्यामुळे आला क्रोध सावरणे. सहनशीलता तितिक्षा. निंदकास उपकार करणे. म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावरती तो उपकार करतातच पण तो निंदक जर असला
तरी देखील त्याच्यावर उपकार करतात. कारण ते असं म्हणतात की माझे दूध दुसरं कोण दाखवणार, यांनी दाखवले त्यामुळे मला सुधारणेला वाव मिळालेला आहे असं म्हणून मनोमन त्याच्याविषयी कृतज्ञ असतात. इंद्रिय दमन, सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं, मन आपल्या ताब्यात ठेवणं हे सहजच ते करत असतात. सत्क्रिया आचरावी, त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती जी असते ती सत्कडे नेणारी असते म्हणून त्याला सत्क्रिया असं म्हटलेलं आहे. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी. जसं ध्यानामध्ये सांगितलेलं आहे, क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अक्लिष्ट वृत्ती ज्या आहेत त्या काढायला पाहिजेत असं सांगत नाही आहेत, पण क्लिष्ट वृत्ती ज्या आहेत ज्या आपल्या साधनेच्या आड येणार आहेत त्या मात्र दूर करायला सांगितल्या आहेत. तसं इथं असत जे आहे हे सतकडून आपल्याला परावृत्त करणार आहे, सतकडे नेण्याला उपयोगी नाही अशा सगळ्या क्रिया हा बाजूला ठेवतो आणि सत्क्रियाचं आचरण करतो. संत दर्शनामध्ये त्याला सुख वाटतं, सर्वांना नमस्कार करावा लागतो, सर्व लोकांना सुद्धा सन्मार्ग दाखवावा, हरिभजनाला लावावं असं वाटत असतं त्याचं. कारण त्याला कळतं की आपल्याला आनंद मिळाला आहे, हाच इतरांनाही मिळावा अशी त्याची इच्छा असते. अज्ञानी असतील तर त्याला ज्ञान शिकवतो, मुमुक्षूना मार्गाला लावतो, बद्ध असतील तर त्यांना मार्गाला लावतो. अशा अर्थाने स्वतःचं जीवन उद्धरून इतरांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशा तऱ्हेने प्रयत्नशील असतो तो हा सत्वगुण आहे. हरिओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

कडे कपारी त्रिशूळ द्वारी वर उधळे भंडार वर उधळे भंडार नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतला ते अवतार घेतला ते अवतार देवा लोट

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया राजा बढे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हय्या बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग अल्हय्या बिलावल. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ

0: उद्योजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा, फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया रामानंद यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज बुधवार, वैशाख कृष्ण एकादशी, अर्थात 13 मे 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र। आज अपरा एकादशी आहे। पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथे आज संत श्री पारनेरकर महाराज वार्षिकोत्सव साजरा केला जात आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। ईश्वर प्राप्तीसाठी योग साधना करत असताना शुचिता ही अत्यंत महत्वाची। ही शुचिता केवळ मनाची आणि शरीराची नाही, तर आपण समाजात वावरत असताना आपल्या कर्मांची देखील शुचिता तितकीच महत्वाची असते। स्वामी शिवानंद सरस्वती म्हणतात, मनुष्य एखादी वस्तू कुणाला कळू न देता त्या वस्तूच्या मालकाच्या न कळत उचलतो। हे कुणाला कळावं असं त्याला वाटत नाही, यालाच चोरी म्हणतात। ऑफिसमधून टीप कागद, पिना, पेन्सिली, कागद पळवणं ही चोरीच आहे। वस्तूंचा अनावश्यक साठा ही देखील चोरीच आहे। जरुरीपेक्षा जास्त खाणं हे देखील एक तऱ्हेने चौर्यकर्मच आहे। गरजा वाढवून विषय वस्तूंचा हव्यास धरणं ही गोष्ट व्यापक अर्थाने चौर्यकर्मात येते। जरुरीपेक्षा जास्त वस्तू जवळ ठेवणं ही देखील चोरीच आहे। या सर्व प्रकारच्या चौर्यकर्मापासून मुक्त असायला हवं। लोलकाप्रमाणे त्याचं मन स्वच्छ हवं, तेव्हा अंतःकरणातलं आत्मतेज चमकेल। सर्वसाधारणता माणूस इतका विवेकी आणि सतर्क नसतो। त्याचं मन नाना तऱ्हेचं युक्तिवाद करतं। एखाद्या ग्रंथालयातलं जुनं मासिक, ज्यात चांगली चित्र आणि उपयुक्त माहिती आहे, अशी मासिकं कुणाला न कळता तो नेतो आणि स्वतःशी म्हणतो की तर जुनी मासिकं आहेत, त्याची किंमत काय? ती वाण्याकडे पुढे बांधण्यासाठी जाणार, मी नेली तर काय बिघडलं? परंतु त्याने ती ग्रंथपालकाला न विचारता नेली, तेव्हा ती चोरी झाली। अगदी संवेदनशील मन सुद्धा चोरीच्या लहान सहान गोष्टी वरचेवर केल्यामुळे बधीर होतं, संवेदना शून्य होतं आणि ते लहान सहान चोरींपासून मोठ्या चोऱ्यांकडे वळतं। अगदी लहानसा दोष, लहानसं चौर्य योग साधनेच्या विद्यार्थ्यांवर गंभीर आघात करतं। त्याला सतत सावधान आणि जागरूक असायलाच हवं। स्वच्छ पुसलेल्या आरशाप्रमाणे त्याने आपलं मन ठेवायला हवं। अगदी लहानसं चौर्य कर्म देखील, मग ते कुठल्याही स्वरूपाचं असो, ते त्याने टाळायला हवं, तरच त्याला योग साधनेत यश मिळेल।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: सबंध विश्वाच्या असंख्य धरेच्या गती, असंख्य धरेची कार्य जी चालतात, ती सगळी या प्राणशक्तीच्या जोरावर चालतात. प्राणशक्तीच ती चालवते. ती जी प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीचा आपल्या शरीरामध्ये त्याचा संचार करवण्यासाठी प्राणायाम असतो. नुसतं असं नाही, एवढे श्वास झाले म्हणजे प्राणायाम संपला नव्हे, तर श्वासश्वासावरचं नियंत्रण ही सुरुवात आहे त्याची, अगदी सगळ्यात खालची पायरी आहे ती. आणि हळूहळू करता करता प्राणशक्तीचा संयोग योगमार्गामध्ये केला जातो आणि आपल्या देहामधला आत्मा आणि विश्वव्यापी परमात्मा याचं अनुसंधान जोडण्यासाठी त्या प्राणायामाचा उपयोग होतो. मग ध्यानधारणा, समाधीचेही अनेक प्रकार आहेत. अशा पायऱ्या चढत चढत चढत योगी, ज्ञानेश्वरांसारखा योगी उच्च पदाला जाऊन पोहोचतो. तो सगळा योगाची मुक्ती, योगचर्या, प्रणव महिमा, ऐश्वर या सगळ्याचा उपदेश या अलर्क राजाला दत्तात्रयाने दिला आणि तो निर्वाण पदाच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने चालू लागला. आता काशीराजाचं आपल्यावर आक्रमण आलं, पराक्रमी सैन्य आलं, त्यामुळे मला उपरती झाली आणि त्यामुळे आणि म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना तर नमस्कार केलाच केला, पण मी ह्या मार्गाकडे वळण्यासाठी माझा फायदा कोणी करून दिला तर काशीराजानी करून दिला, म्हणून त्याचाही तो आभार मानतोय. नाही तर मी तसाच राहिलो असतो कायम. आणि त्यावेळेला म्हणजे वाईटातून चांगलं घडतं म्हणतात, त्याच्यावरती आक्रमण केलं हे वाईटच गोष्ट आहे, पण त्याच्यातून मला निर्वाण पदाची प्राप्ती होण्याचा मार्ग मिळाला हा माझ्यावरती काशीराजाने केलेला महान उपकार आहे, असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि उलट मग दत्तात्रेयांना प्रणाम करता त्याच वेळेला सुबाहू आणि काशीराजा त्यांच्याकडेही आला आणि सुबाहूच्या देखत तो काशीराजाला हसत म्हणायला लागला की या माझ्या राज्याची तुला अभिलाषा आहे तर तू तो सुखाने घे, आता मला त्याची आवश्यकता नाही, आता मी वेगळ्या मार्गाला वळलो आहे. आणि मग काशीराजा म्हणतो तू आलर का, तू युद्ध सोडून दिलंच करायचं, युद्ध केलंच नाहीस, तू क्षत्रिय आहेस ना, त्याचं काम केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. आलर का म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं, मलाही आधी तसंच वाटत होत, पण माझ्या आईच्या उपदेशाचा हा कागद माझ्या हाती लागला, पत्र हाती लागलं आणि माझ्या लक्षात आलं की ही आसक्तीच मी सोडली पाहिजे. सुबाहू म्हणतो आहे हेच तुला कळावं यासाठी मी राज्य मागितलं, मला राज्याची गरज नाही. सुबाहू हा त्याचा बंधू आहे. हे तुला ज्ञान व्हावं, हे सगळं मिथ्य आहे, इथे सोडायचं आहे आणि आपल्याला निर्वाण पदाकडे जायचं आहे, मार्ग तो आहे. हे ज्ञान तुला व्हावं, ही जाणीव तुला व्हावी यासाठी मी राज्य मागितलं, मला राज्य नको आहे, मला राज्य करायची अभिलाषा नाही. या ठिकाणी जनक राजाची मला आठवण होते. जनक राजा हा जो आहे त्याचं वर्णन असं आहे की तो योगियांचा योगी आहे. राजकर्तव्य पूर्ण करणं आणि राज्याची अभिलाषा धरणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजधर्म पालन करायचं आहे, अभिलाषा आली की त्या ठिकाणी पापाला सुरुवात होते. पण मी विश्वस्त आहे, प्रजेच्या लोकांरंजनासाठी असलेला विश्वस्त राजा आहे, अलर्काला अनेक वर्ष ते उपभोग झाल्यामुळे आसक्ती निर्माण झालेली होती, ती आसक्तीचा नाश फक्त करायचा होता. त्याच्याकडनं राज्य काही हिसकवून घ्यायचं नव्हतं सुबाहूला, ना काशीराजाला ना सुबाहूला. आणि त्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तीन पुरुषार्थाने तो संपन्न आहेच, पण चौथा जो मोक्ष आहे त्याचीही तुला माहिती व्हावी आणि त्या मार्गाचाही तू अवलंब करावास यासाठी आम्ही हा सगळा उपदेश केला आम्हाला राज्य नव्हतो, तुझी आता उपभोगाची आणि ह्याची काळ हा वेळ संपत आलेली आहे. मग अलर्काला झालं, त्याने आपल्या मुलाला राज्य दिलं, मुलगा मोठा झालेला आहे आणि आता आपण मोक्षपदाला जायचं आहे, आणि म्हणून तो तपश्चर्या करायला वनात निघून गेला. मदालसेचं असं विस्तृत चरित्र याच्यामध्ये आलं आहे. ह्याच्या मागे दोनही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, एक म्हणजे प्रकृतीपर आणि निवृत्तीपर. राजाची गृहस्थाची कर्तव्य हे सुद्धा पार पाडलीच पाहिजेत, आणि त्यानंतर यथावकाश त्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. आपण जर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये पाहिलं तर अशा असंख्य गोष्टी आहेत, आणि अर्जुनाला त्यांनी तेच सांगितलं ना, तो निघाला होता नको मला राज्य, हा संन्यास घेऊन बसून मी चालेल मला, त्याला सांगितलं नाही तुझा आत्ता कर्तव्य कर्म सोडून गेलास तर तुला कुठेही गती नाही. क्षत्रियाचा जो धर्म आहे तो पाळलाच पाहिजे, आणि म्हणून निघून जाणाऱ्या, कारण अन्यायाचा प्रतिकार हा सगळ्यात मोठा धर्म आहे. अन्यायाने तुमचं राज्य हिरावलं गेलं आहे, आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या अटी 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास सगळ्या अटी पाळल्यानंतर सुद्धा केवळ लोभाने हा दुर्योधन जर तुला देत नसेल राज्य, तर तुझा धर्म आहे की तुझ्या हक्काचं जे आहे ते तुम्ही तू पराक्रमाने मिळवलंच पाहिजेस. वास्तविक पाहता आपण जर 10वा 11वा अध्याय बघितला तर सगळी ती विश्वरूप दर्शन जे त्याचं आहे त्यावेळेला असं मनात येतं की बघ एवढं सगळं जर शक्ती कृष्णाची होती, त्याने एवढं युद्ध कचरा खेळवलं, एका मिनिटात चुटकी बजा के सगळं उलटापालटी करू शकला असता तो, नाही का? मग एवढा उपद्रव पांडवांकडनं का करून घेतला? नधरी शस्त्रकर्मी ही अट का घातली? कारण कृष्णाच्या आयुष्यात त्यांनी जेव्हा जेव्हा शस्त्र घेतलं त्यावेळेला समोरचा मनुष्य होत्याचा नव्हता झालेला आहे, संपूर्ण विनाश. मग एवढी जर शक्ती त्याच्याजवळ आहे तर तो वापरत का नाहीये? कोणाला काही त्याचं उत्तर? हा, कारण लढाई कोणाची होती? लढाई पांडवांची होती, ती त्यांनीच लढली पाहिजे. अन्याय कोणावर झालाय? पांडवांवर झालाय. त्यानेच तो स्वपराक्रमाने धुतला पाहिजे. आपणही हे लक्षात ठेवा की कर्मयोग हा हेच सांगतो की जे तुला मिळवायचं आहे हे आपलं आपण मिळवायचंय, दुसऱ्याने कोणीतरी करावं आणि आपल्याला ऐका आनंद द्यावं नाही, हे कधीही लागत नाही. आपली लढाई हा साधी गोष्ट आहे. हो मला तहान लागली, माझ्या आजीत जा जरा तुम्ही पाणी पिऊन या बरं का, माझी तहान लागेल का? नाही. भूक आपल्याला लागली आहे, मला जायला वेळ नाही आहे, जा या मावशीनं सांगितलं जा तुम्ही जाऊन माझ्या वाटणीचं जीवन या. नाही चालणार आहे, तुला स्वतःला जेवलं पाहिजे तर तुझं तृप्ती आहे, स्वतःला पाणी प्यायलं पाहिजे तर तहान लागणार आहे. तसं कोणतंही हक्काचं काम जे आहे, कर्तव्य कर्म जे आहे, धर्म जो आहे हा ज्याचा त्यांनी करायचा आहे, उपासना ही ज्याची त्यांनी करायची आहे, तरच ती त्याला फळते आहे. दुसऱ्याने करून त्याचा फळ आपल्याला मिळेल या भ्रमामध्ये आपण राहायची काही आवश्यकता नाही, हे भ्रमच आहे. हा स्वतःची उपासना ही स्वतः करायची आहे. अशा तऱ्हेचं स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठीची लढाई सुद्धा स्वतः करायची आहे, दुसऱ्यांनी कोणीतरी यावं आणि माझं दुःख दूर करावं, ही जी आपल्या डोक्यामध्ये एक कल्पना बसली आहे, काय नाही देव येतो आणि करतो, नाही येतो तर कंटाळाला देवाला 10 वेळा आला अभ्यास झाला. आता स्वतःची लढाई आता स्वतःच करायला शिका असं तो सांगतोय. मग आत्मसिद्धीसाठी वनामध्ये तपश्चर्या करायला गेला, अनेक दिवस निर्द्वंद्व आणि परिग्रह शून्य होऊन योग मार्गाने त्याने निर्वाण पद प्राप्त करून घेतलं अलर्काने, असा त्याच्या कथेचा पूर्ण या ठिकाणी आहे. ज्या मन्वंतरामध्ये प्रत्येक मन्वंतरामध्ये मनू इंद्र सप्तर्षी हे वेगवेगळे आहेत. आता सावर्णी मनू जो आहे त्याच्या उत्पत्ती प्रसंगी एक अतिशय महत्वाचा ग्रंथ ज्याला आपण सप्तशती असं म्हणतो, त्या सप्तशतीचा उल्लेख या ठिकाणी सर्वप्रथम आलेला आहे. सप्तशती, सात शतक, 700 श्लोकांचं. आणखीन एक मोठा 700 श्लोकांचा ग्रंथ आपल्याला माहिती आहे, हा, आपण त्याच पारा प्रत्येक ठिकाणी एकदा तरी ती भगवद्गीता पूर्ण म्हणतो, त्याच्यामध्येही 700 श्लोक आहेत. तसे ह्यातही 700 श्लोक आहेत, त्याला 18 अध्याय आहेत, ज्याला मला वाटतं 13 किंवा असे काहीतरी 13-14 अध्याय आहेत. 13 अध्याय मध्ये सप्तशती आहे. देवी महात्म्य, ती देवी कशी आहे? ती देवी जी आहे, काल आपण त्याचं थोडस रूप पाहिलं, ज्या ठिकाणी शिवा म्हणजे शिवाची पत्नी पार्वती किंवा शिवशक्ती, इकडे कमळासनामध्ये बसणारी लक्ष्मी, अक्षमाला आहे त्यामुळे ब्रह्मदेवाची सावित्री, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्या सगळ्या जिचं रूप आहेत ती जगदंबा. त्या जगदंबेला नमस्कार. आणि ती जी महामाया, विष्णू माया, भगवद्गीतेच्या ह्याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे, मम माया दुरत्यया, उल्लंघन करायला अतिशय अवघड, जिंकायला अतिशय अवघड अशी ती माया. नमो मूळ माया भगवती अनादिसिद्ध मूळ प्रकृती, या आपल्या एकनाथ महाराजांनी तिचं वर्णन केलंय, बये दारुगड, ती जी बया, ती ही बया. एकनाथ महाराजांनी बये म्हणून तिला हाक घातली, त्या आदिशक्तीला. नमो निर्गुण निराकार मूळ अधिमाया तू साकार, घेऊनी दहा अवतार केला दुष्टांचा संहार, बये दारुगड, ती जी बया, तिचं हे वर्णन आहे. सावर्णी मनुच्या उत्पत्तीच्या प्रसंगी त्या देवीचं ध्यान कसं आहे, भगवान विष्णू निद्रित असल्यामुळे मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस ब्रह्मदेवांना खायला आले, आणि म्हणून ब्रह्मदेवांनी घाबरून जाऊन त्या महामायाची स्तुती केली, अगं बाई तुझा ते मोह आवरून घे, माया आवरून घे, तुझ्या मायेच्या प्रभावाने विष्णू निद्रित झालेत, त्यांना जाग होऊन दे, नाही तर माझा तर आपण दुसरा कोण आहे. ती महाकाली कशी आहे, 10 हातामध्ये, 10 हातांचे बरं का, खडग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिग, शूल, भुशुंडी, दैत्याचं मस्तक आणि शंख धारण करते, 3 नेत्र, सर्व दिव्य आभूषण तिच्या अंगावर आहेत, नीलमण्यासारखी तिची कांती आहे, 10 मुख, 10 पाय, नमश्चंडिका येई, तिला चंडिका असं म्हटलेलं आहे. आणि मधु कैटभाचा वृत्तांत त्याला सांगायला सुरुवात केली. कल्पाच्या ज्यावेळेला मन्वंतर संपतं, कल्प संपतं, त्यावेळेला निद्रिस्त असतात विष्णू, शेषशाही भगवान, त्याच्यावरती ते झोपलेले आहेत. सुरथ नावाचा एक राजा होता, तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं राज्य करत होता, पण शत्रूकडून त्याचं राज्य ही सगळं गेलं, त्याचा प्रधान, त्याचं सैन्य हे सुद्धा सगळं पितलं, आणि त्या राजाला बाजूला काढला त्याने याच्यावरून, आणि तो दुःखी झालेला आहे अतिशय. आणि म्हणून फिरत फिरत त्याचा आपल्या दैवाला कर्माला दोष देत इकडे आला, त्याला आणखीन एक वैश्य भेटला, आणि ते दोघं जण मुनींच्या ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आणि त्या आश्रमामध्ये आमचं असं का झालंय, काय झालंय, कसं झालंय असं ते प्रश्न विचारतात. दोघांच्याही मनामध्ये मोह आहे, तीच माया. राज्य गेलं, आपले सगळे जवळचे स्नेही सोबती प्रधाना सकट सगळे विरोधी गेले, तरी त्यांच्याबद्दल अजून मोह राजाच्या मनात आहे. तो वैश्य जो आहे त्याला त्याच्या मुलांनी आणि बायकोनी हाकलून दिलंय घराच्या बाहेर, तरी त्याला आपल्या मुलांचं कसं चाललं असेल, आपली बायको सुखात असेल की नाही अशी काळजी आहे. हीच माया ना, मोह सुटत नाही, त्याची ही सुरुवात आहे. हळूहळू ह्या विचारांचा परिपक्वता आपल्या मनामध्ये जशी जशी होत जाईल, तस तशी मायेचा मोह बाजूला सारायचा आहे. ती ही माया आहे. त्याचं मन इतकं निष्ठुर होत नाही ज्या मुलांनी आपल्याला घराबाहेर हाकलून दिलं, त्यांना सुद्धा त्यांचं वाईट चिंतन तर शक्यच नाही, पण त्यांची काळजी संपत नाही अजून. इथे आल्यानंतर सुद्धा असं वाटतंय त्यांचं कसं चाललंय बघावं, कळावं आपल्याला. हा जो काही प्रकार आहे, समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा, हे दोघंही मेधा मुनींच्या आश्रमामध्ये गेले. त्यांना म्हणतात की हे काय, आमच्या मनामध्ये हे काय होत आहे, आमचं असं का होत आहे, आम्हाला जरा सांगा. आणि त्यावेळेला त्यांनी या सगळ्या महामायेच्या अवतारांची कथा सांगितली आहे. ही माया आहे आणि ही मायाच तुमच्या मनाला परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये हा फक्त मायेचा पडदा असतो. ते मायेचं पटल बाजूला झालं की देव समोरच आहे, आहे पण तो माया हटेल तेव्हा ना, ती हटेल तोपर्यंत कसा काय देव सापडायचा, नाही सापडायचा. तर ती माया कशी, त्याचं हे वर्णन. प्रत्यक्ष दोष दिसत असून सुद्धा ममतेच्या मायेच्या भोवऱ्यामध्ये आपण सापडतो. तिचा पहिला अवतार जो आहे तो काली मातेचा अवतार आहे, काली महाकाली. ती निद्रा या रूपाने, निद्रेच्या रूपाने विष्णूंच्या सर्वांगाला व्यापून उरली आहे आणि म्हणून विष्णू निद्राधीन आहेत, झोपलेले आहेत. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. मग ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली, स्वाहा स्वधा, सगळ्या तऱ्हेचे जे गुण आहेत, मानवी जीवनाला आवश्यक असे सर्व गुण, शांती क्षांती क्षमा धृती विद्या बुद्धी, सगळं सगळे जे गुण आहेत ते सगळे ह्या महामायेच्या अनुषंगाने आहेत. ती मूळ माया, आदिमाया, महामाया, जी अनंत ब्रह्मांडे घडी, लीला विनोदेची मोडी, आणि आपण आदिपुरुषी दडी मारून राहे, अशी ती माया. जे जे काही निर्माण झाले ते तियेचे रूप समजले. जे जे काही दिसतंय ते सगळं त्या मायेचं रूप आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने त्या मायेचं वर्णन करतायत आणि त्या ब्रह्मदेवाला सांगतायत. कारण अर्णवामध्ये म्हणजे महा सगळीकडे जिकडे तिकडे समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये शेषशाही भगवान झोपले आहेत. तिथेच तो कमळामधला कमलासन हा ब्रह्मदेव आहे. आणि मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस त्याला खायला येत आहेत म्हणून ते स्तुती करतायत त्या देवीची. अगं बाई, तू तिला त्याला जाग कर, तुझी माया आवरून घे. निद्रेला आणखीन एक हे आहे माहिती की नाही तुम्हाला, रामायणामध्ये वर्णन आहे, कुंभकर्ण मारला गेला युद्धामध्ये, त्याची बायको रामाकडे रडत आली, म्हणे काय तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, जाता मी कुठे जाऊ, म्हणे कुठे जाऊ काय, तुला मी वरदान देतो, सगळ्या पुराणांमध्ये जा, सगळ्या कीर्तनांमध्ये जा, सगळ्या प्रवचनांमध्ये जा, तुला हवे तेवढे नवरे मिळतील. ती कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी ही अशी आपल्याकडे सगळ्यांकडे येते. आणि त्यामुळे कितीही चांगलं चाललेलं असलं तरी हा निद्रा देवीला वरदान, रामाचं वरदान आहे, ते खोटं कसं होईल, रामाचं वरदान. तशी ही निद्रा जी आहे तिने व्यापलेलं आहे विष्णूंना. आणि ह्या स्तुतीमुळे मोठ स्तोत्र आहे ते, त्या स्तुतीमुळे त्वमेव संध्या सावित्री त्वम देवी जननी परा त्वयेत धार्यते विश्वम, सगळं विश्व तू धारण केलेलं आहेस, तुझ्यामुळेच सर्व जगाचं सृजन होतं. सृष्टी हा शब्दाचा आहे, सृजन झालेली ती सृष्टी, हे सगळं काही तूच आहेस. महामोहा, महामाया, महाविद्या, सगळ्या महाशक्ती सगळी तू आहेस, या स्तुतीने ती प्रसन्न झाली.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांती गीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, संत जनाबाईंची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव आणि स्वर आहे आशा भोसले.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, त्याच्यामध्ये दुसरा दशक, पाचवा, सहावा, सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत। याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे। सत्वगुण कसा आहे? परमार्थाचे मंडण, रजतमाचे निरसन। सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते। म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला, कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाही आहे। म्हणून साधकांनी त्या वेळेला फार सांभाळून राहावं लागतं। सत्वगुण हा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो, तो निवारी जन्ममृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो, आणि त्याच्यामुळे पारत्रिक कल्याणाची वाट मिळते। म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय। आता सत्वगुण असला जर तर त्याची लक्षणं काय आहेत? ईश्वरी प्रेमा अधिक, त्याला ईश्वराच्या विषयी प्रेम असतो। भीतीच्या पोटी भगवंताची पूजा करणं ही वेगळी, आणि परमेश्वराविषयी प्रेम वाटणं ही वेगळं। आणि प्रेम वाटायला लागलं की आपोआपच ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं आपल्याला स्मरण अखंडच होत असतं। त्यामुळे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, तो प्रपंचही करतो परंतु लौकिकापुरताच करतो, त्याच्यामध्ये रंगून जात नाही। म्हणजे प्रपंच करत असताना भगवंताचं स्मरण त्याला असतं, आणि सामान्य माणसाला भगवंताचं करत असताना म्हणजे पूजा अर्चा करत असताना संसाराचं स्मरण असतं। अशी दोन टोकं सांगितली, ते पुष्कळ करताना दिसतात संसारी मंडळी, पण ते करत असताना भगवंताचं स्मरण नसून संसाराचं स्मरण असतं। सदा सन्निध विवेक, सत्वगुणी मनुष्य विवेकी असतो, काय करावं काय करू नये हे त्याला कळत असतं। संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग दावी, भजन क्रिया उपजवी। भक्तीचा मार्ग हा त्याला लक्षात येतो आणि इतरांनाही दाखवण्याचं काम करतो। त्याला परमार्थाची आवड असते आणि परोपकाराची तातडी असते। कुठं कुठं कुणाला मदत करता येईल निर्निळ्या अंगाने, तन मन धन, अगदी हातात काही नसेल तर सेवा करण्यासाठी तरी तो पुढे धावेल, कोणाची शुश्रूषा करता आली तर करेल, आणि ते करण्यामध्ये समाधान मानेल, त्याचं मला काय अशा तऱ्हेच्या फळाची इच्छा त्याची नसते। यजन याजन करेल, अध्ययन अध्यापन करेल आणि स्वतः दान पुण्य करेल। दुसऱ्याचं घेतलं आणि तिसऱ्याला दिलं अशी जी पद्धत आहे हलवायच्या घरावर तुळशी पत्र, असं नाहीये। स्वतः कष्टाने मिळवायचं आहे आणि ते दुसऱ्याला द्यायचं आहे। निरूपणाची आवड असते, क्रिया पालटते। सत्वगुण जसा जसा वृद्धिंगत होईल तशी तशी क्रिया त्याची चांगली व्हायला लागते, सगळी त्याची उपासना निष्काम व्हायला लागते, देवद्वारी सेवा करतो। नीच दास्यत्वाची ओढी, याचा अर्थ हलक्यातलं हलकं काम करताना देखील त्याला कमीपणा तर वाटत नाहीच, उलट तो जास्तीत जास्त प्रेमानं करतो, कारण त्याचा भाव असा असतो की माझं काही आहे असं न वाटता जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे आणि त्याच्या दरबारात मी सेवा करतो आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा दास आहे, त्यामुळे सगळी जी कामं आहे ती परमेश्वराने मला दिली आहेत। त्यामुळे त्यांनी वर्णन समर्थाने पुष्कळच केले आहे त्याच्यामध्ये की अगदी देवद्वार झाडी, तिथं जे जे काही साफसफाई असेल, स्वच्छता असेल, सडा राहणं, काय जे करायचं असेल ते प्रत्येक गोष्ट तो करायला आपणहून पुढे येतो आणि त्याच्याबद्दल ज्याला प्रेम वाटतं त्याचा परिणाम असा होतो हळूहळू शांती, क्षमा, दया हे जे पारमार्थिक गुण आहेत ते अंतरात यायला लागतात, वर्धिष्ण व्हायला लागतात। अतिथ अभ्यागत कुणी जर असतील, भूकिस्त मंडळी असतील, त्यांना अन्न द्यावं, आलेला कुणी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही सोय करता आली तर त्याची करावी, कुणालाही विमुख धाडू नये, आपल्या शक्तीनुसार जे जे काही देता येणार ते द्यायचं, म्हणजे आपलं जे सर्व आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी आहे अशी त्याची भावना हळूहळू व्हायला लागते। त्यांनी रसना जिंकलेली असते तर वेडवाकडं बोलणार नाही, वेडवाकडं खाणार नाही, त्याची वासना तृप्त असते। त्याचं कारण भगवंताची वासना धरली की इकडनं मनुष्य निर्वासन होतो, त्यामुळे अमुक एक मला असावं मिळावं असे कुठल्याच बाबतीत त्याला वासना नसते, कामनाही कुठली नसते। प्रपंचामध्ये काही आघात आला तर तो धारिष्ठाने तोंड देतो। सामान्यतः असं दिसतं की रजोगुणी मनुष्य जो आहे तो एरवी जरी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असल्या तरी जेव्हा धारिष्ठ येतं, काही एखादं संकट येतं त्यावेळेला, जे धारिष्ठ असायला पाहिजे त्यावेळेला मात्र तो पाठ दाखवून पळून जातो, तसं इथं नाही। सत्वगुणाचा मनुष्य शांतपणे, ठीक आहे भगवंताने आपल्या समोर आणून ठेवलेले आहे, आपल्याला ते करायचं आहे असं म्हणून शांत मनाने त्या धारिष्ठाला तोंड देतो। एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे, असा सत्वगुणी असतो। भगवत प्राप्ती हेच प्रमुख ध्येय असल्यामुळे त्यासाठी सर्वस्वावर तिलांजली द्यायची त्याची तयारी असते। तो म्हणतो मला हे बाकी सर्व जावे, हे सगळं गेलं तरी चालेल पण मला भगवंत मिळायला पाहिजे। केले देहाचे सांडणे, देहाचं पोतर केलेलं असतं त्याने,
देह इतका झिजवत असतो तो भगवत कार्यासाठी. विषय समोर आले तरी त्याचं धारिष्ट चळत नाही. अनेक विषय समोर जरी आले तरी हे आपल्याला घ्यायचे नाही असं एकदा मनाचा निश्चय असल्यामुळे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. क्षुधा तृषा देह कशाने जरी पिडला गेला तरी त्याचा निश्चय आढळ असतो. तो त्याला कशालाही बळी पडत नाही. आणि लक्ष कशामध्ये असतं? श्रवण मनन निजिध्यास. भगवंतानाकडे जाण्यासाठी जे काही ग्रंथ आहे, जे काही वाचन आहे, जे चिंतन आहे, त्याच्या चिंतनात असतो. जयास अहंकार नसे त्याचा अहंकार हळूहळू झिजत झिजत झिजत तो स्थूल अहंकार आहे तोही झिजतो आणि साधनेने सूक्ष्म अहंकार झिजतो आणि तो भगवंताशी एकरूप जाण्याच्या मार्गावर असतो. कारण सत्वगुण हा जरी धरला तरी आपल्याला सत्वगुणाच्याही पलीकडे गुणातीताच्या अवस्थेत जायचंय साधकाला. पण त्याला मार्गदर्शक किंवा त्याला उपकारक असा सत्वगुण जवळजवळ त्या दारापर्यंत आणून ठेवतो आणि मग एकच उडी पलीकडे मारायचे अव्यभिचारी भक्तीनं त्याला गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायचे. त्यामुळे जयास अहंकार नसे म्हणजे सत्वगुणाला आड जर काही येणार असेल तर अहंकार आड येतो. म्हणजे तो अतिशय चांगला असतो पण मीच चांगला आहे अशी जर जाणीव त्याला असेल तर तो अहंकारच त्याच्या आड येतो आणि त्यामुळे तो गुणातीताकडे जाऊ शकत नाही. म्हणून सत्वगुण तर सगळे पाहिजे आहेत, ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. तथापि त्याचा अहंकार असताना उपयोगी म्हणजे त्या जाणीवेची नेणीव अवस्था आली पाहिजे की सहजच ह्या गोष्टी करतोय पण त्याच्यामध्ये कुठंही त्याचा अभिमान अहंकार नाहीये. नैराश्यता विलसे. नैराश्यता याचा अर्थ निराश नव्हे, सर्व गोष्टीपासून तो अलिप्त झालेला असतो. जयापाशी कृपा वसे. आपण दुसऱ्यासाठी करत असतो पण मी दुसऱ्यावर कृपा केली असा देखील भाव नसतो. पाणी कधी म्हणतो का बघा मी तुमची तहान भागवली असं नाही. तहान भागवणं हा पाण्याचा सहज गुण आहे. उष्णता देणं प्रकाश देणं हा अग्नीचा सहज गुण आहे. तसे हे जे काही सत्वाचे गुण आहे सत्वगुण असतात अशी त्या व्यक्तीच्या जवळ ते सहज असतात पण तथापि त्याची त्याला जाणीव नसते. क्षमा शांती कृपा सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहज असतात. सहजच नम्र बोलणं असतं, मर्यादा धरून चालणं असतं. विषय सेवन करतच नाही असं नाही पण मर्यादित किती खायचं काय खायचं कोणाच्या हातचं खायचं कुठल्या संगतीत राहायचं कुठं जायचं कुठं जायचं नाही. अखंड सावध असतो. सर्वांना संतोष होईल अशा तऱ्हेचं त्याचं वागणं असतं. आर्जव म्हणजे रुजुता असते. सरळ स्वभाव असतो. आत एक असायचं बाहेर एक असायचं बोलायचंय करायचंय असं नसतं. मोकळं वागणं असतं. कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. वेडेवाकड्या गोष्टी आल्या तर त्याच्या बाबतीत पक्का राहील पण बारीक सारीक गोष्टीवरून दुसऱ्याला दुखावणं त्याचं मन दुखावणं असं नसतं. जे ज्याला आग्रही भूमिका असं म्हणतो तशी नसते परंतु साधनेच्या बाबतीत किंवा काही चांगल्या गोष्टीच्या बाबतीत मात्र आग्रही असतो. नाही तर मित्रांनी नेलं म्हणून काहीतरी वेळ आपलं खाल्लं प्यालं असं कुणाच्या आहारी जाणारा तो नसतो पण त्याचबरोबर बारीक सारीक गोष्टीमध्ये आग्रही नसतो. परोपकारी वेची जीव. सर्व जीव सहसा परोपकारासाठी असतं आणि आपकार्याहून परकार्य महत्वाचं वाटतं. आपल्याला सामान्यतः स्वतःच काही काम असलं की आपण आधी जिद्दीनं लक्ष देऊन ते करतो आणि दुसऱ्याचं काम असलं की आपल्या लक्षात देखील राहत नाही इतकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु संतांचं मी असं पाहिलेलं आहे स्वामीजींचं जीवन की आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याचं काही काम करायचं आहे त्याच्या उपयोगी पडायचं आहे असं जर असेल तरी संत मंडळी आपलं सर्वस्वाचं सुद्धा द्यायला कमी करत नाही आणि अशा तऱ्हेनं आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या कार्याला जास्त महत्व देतात. आणि मरोनी कीर्ती उरवावी त्याला असं वाटत असतं की मरण तर आहेच जाणारच आहे प्रत्येकाला जायचंच आहे परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे कीर्ती व्हावी म्हणून तो करत नाही त्याचं करणंच असं असतं की आपोआप कीर्ती होते. नाहीतर रावणाची देखील कीर्ती झाली पण ती कीर्ती ती अपकीर्ती होती. नाहीतर त्यालाही असं वाटतं की जिथपर्यंत रामाचं नाव आहे तो पण माझंही नाव घेतलं जाईल. पण रामाचं नाव घेता म्हणजे रामा पूज्य आहे आणि रावणाकडे काही कोणी पूजेच्या दृष्टीनं बघत नाही त्याच्याकडे तिरस्काराच्या तुच्छतेच्या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यामुळे कीर्ती ही कशी तरी कीर्ती उपयोगी नाही आहे. दुसऱ्याचे दोष गुण पाहत नाही. कुणी काही वेळवाकडे उत्तर दिलं तरी देखील शांतपणे सहन करतो. त्याच्या लक्षात असतं की अज्ञानाच्या पोटी होत आहे. आपण जे काही वागतोय बोलतोय करतोय हे कळणे इतकी त्याचं ग्रहण करणे इतकी त्याची शक्ती नाही आहे. उलट त्याच्याबद्दल कळवा येऊन परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे अशीच प्रार्थना ही मंडळी करत असतात. प्रत्युत्तर न देणे. आला क्रोध थोडा येणार नाही असं नाही. संतांना देखील विकार येत नाहीत असं नाही पण सावध असतात ते. त्यामुळे आला क्रोध सावरणे. सहनशीलता तितिक्षा. निंदकास उपकार करणे. म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावरती तो उपकार करतातच पण तो निंदक जर असला तर
तरी देखील त्याच्यावर उपकार करतात. कारण ते असं म्हणतात की माझे दोष दुसरं कोण दाखवणार, यांनी दाखवले त्यामुळे मला सुधारणेला वाव मिळालेला आहे असं म्हणून मनोमन त्याच्याविषयी कृतज्ञ असतात. इंद्रिय दमन, सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं, मन आपल्या ताब्यात ठेवणं हे सहजच ते करत असतात. सत्क्रिया आचरावी, त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती जी असते ती सत्कडे नेणारी असते म्हणून त्याला सत्क्रिया असं म्हटलेलं आहे. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी. जसं ध्यानामध्ये सांगितलेलं आहे, क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अक्लिष्ट वृत्ती ज्या आहेत त्या काढायला पाहिजेत असं सांगत नाही आहेत, पण क्लिष्ट वृत्ती ज्या आहेत ज्या आपल्या साधनेच्या आड येणार आहेत त्या मात्र दूर करायला सांगितले. तसं इथं असत जे आहे हे सतकडून आपल्याला परावृत्त करणार आहे, सतकडे नेण्याला उपयोगी नाही अशा सगळ्या क्रिया हा बाजूला ठेवतो आणि सत्क्रियाचं आचरण करतो. संत दर्शनामध्ये त्याला सुख वाटतं, सर्वांना नमस्कार करावा लागतो, सर्व लोकांना सुद्धा सन्मार्ग दाखवावा, हरिभजनाला लावावा असं वाटत असतं त्याचं. कारण त्याला कळतं की आपल्याला आनंद मिळाला आहे हाच इतरांनाही मिळावा अशी त्याची इच्छा असते. अज्ञानी असतील तर त्याला ज्ञान शिकवतो, मुमुक्षुना मार्गाला लावतो, बद्ध असतील तर त्यांना मार्गाला लावतो. अशा अर्थाने स्वतःचं जीवन उद्धरून इतरांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशा तऱ्हेने प्रयत्नशील असतो तो हा सत्वगुण आहे. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्रीसिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम

0: भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण 17:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। गंगेच्या काठावरल्या निबीड अरण्यात स्वामी लाकूड तोड्यासमोर प्रकट झाले। आपल्या कुऱ्हाडीचा घाव साक्षात्कारी स्वामींच्या मांडीला लागला आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहू लागलं हे पाहून लाकूडतोड्या घाबरला, भीतीने थरथरू लागला। लाकूडतोड्याला अभय देत स्वामींनी त्याला भीतीपासून मुक्त केलं आणि सांगितलं, घाबरू नकोस। मानवी आयुष्याला हा अमर शाश्वत संदेश देत स्वामी प्रकट झाले आणि त्यांचा संचार सुरू झाला। संपूर्ण जीवसृष्टीला स्वामींनी आधार दिला। हिमालयापासून आपल्या संचाराला सुरुवात केलेल्या स्वामींनी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे सेतुबंध रामेश्वरापर्यंत आपलं अवतार कार्य लोकोद्धारासाठी प्रकट केलं। अनेक चमत्कार केले। स्वामींच्या आयुष्यातलं हे पहिलं पर्व। या काळात स्वामींनी लोकांचा उद्धार केला। अनेकांचं भाग्य उजळून आलं। सेतुबंध रामेश्वराजवळ स्वामी एका रात्री उभे होते। भोवती कुणीही नव्हतं। स्वामींना अचानक लाकूडतोड्याची आठवण झाली। त्याने वडाच्या मुळाशी असलेल्या वारुळावर घाव घातला म्हणून आपली समाधी भंग पावली हे स्वामींना आठवलं आणि स्वामींनी त्या लाकूडतोड्याचं स्मरण केलं। साक्षात्कारी पुरुषाने मर्त्या मानवाचं स्मरण करणारे स्वामी समर्थ हे योगी पुरुष होते। सेतुबंध रामेश्वराहून आपण निघणार आहोत त्या क्षणी आपल्या साक्षात्कारी आयुष्यातल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार ह्याची स्वामींना जाणीव होती। सर्वत्र संचार करत करत आपण अक्कलकोटलाच कायम वास्तव्य करणार हे स्वामींनी आपल्या मनाला सांगितलं। श्रीरामाचं स्मरण केलं। रात्रीच्या त्या शांत वेळी त्यांनी रामेश्वराच्या लिंगाची पूजा केली आणि स्वामी अचानक अदृश्य झाले। काळोखात ते एकदम दिसेनासे झाले। काठावर दूर उभ्या असलेल्या वैष्णवांनी हे पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। प्रकाशाचा एक तेजस्वी लोळ पूर्वेच्या दिशेने सरकताना त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, स्वामी अंतर्धान पावले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सेतुबंधर रामेश्वर हे स्वामींचं लाडकं ठिकाण होतं। हिमालयात श्री शंकरांचं दर्शन घडलं तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली होती। ह्या पर्वाचा शेवट करताना पुन्हा एकदा शंकराचं दर्शन घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात करायची हे स्वामींनी मनोमन ठरवलं होतं। म्हणून सेतुबंध रामेश्वर सोडताना स्वामींनी रात्रीचा समय निवडला। शिवशंकरांचे लाखो गण संपूर्ण विश्वात ह्यावेळी भ्रमण करीत असतात, त्या शिवगणांना आपण दर्शन द्यायचं असं स्वामींनी ठरवलं होतं। ह्याच शिवगणांनी स्वामींना हिमालयात काही काळ साथ दिली होती। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकच लक्षात ठेवा की स्वामींच्या साक्षात्कारी आयुष्यातला प्रत्येक संदर्भ आपल्याला ज्ञात हवा, तरच स्वामी स्मरण अनंत काळ मनात रेंगाळत राहतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 मे. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचं आहे असं न वाटणे, हाच परमार्थ. देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणं कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणं हे त्यापेक्षा कठीण. आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणं हे अत्यंत कठीण. मनाला खरं म्हणजे स्वास्थ्य हवं, पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणं जरूर आहे. मनाचं स्वास्थ्य बिघडायला कारणं 3. एक, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. 2, मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणं. आणि 3, उद्याची काळजी लागणं. आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावं असं म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडून न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच ठेवू नये. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं म्हणावं. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणं म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणं. आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचं खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असं आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही. ते म्हणण्याची लाज वाटते म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे? संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये? संत संगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे, पण तसं तर दिसत नाही. मग अडतं कुठं? याचं मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपल्याला सर्व समजतं, परंतु प्रयत्न करायला नको. वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही, त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझं प्रेम मला लागू दे असं कळकळीने रामाला सांगावं, आणि सदैव त्याचं नाम हृदयात ठेवावं. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.

0: Gagagaga. Deva re deva. Pata kai me karu. Pata kunala sagu. Da da da da. Baya baya baya.
1: महाराज महाराज काय झालं काय काय की
0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला अरे विंचू चावला अरे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण पंचमखंड. शौनकांनी लंबोदर महात्म्य विचारल्यावरून सुताने दक्ष मुद्गलांच्या संवादातील नैध्रुव आणि असित यांच्या संवादाद्वारा प्रथम केवळ शारीरिक कष्टापेक्षा तपश्चर्या श्रेष्ठ आहे असं सांगितलं आणि त्रिविध तपाचं स्पष्टीकरण केलं. परस्परांवर रागावलेल्या वसिष्ठ विश्वामित्रांना त्यांचा क्रोध जाण्यासाठी ब्रह्मदेवांनी भस्मासुराची आणि गणेशकृपेने विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्याला मारल्याची कथा सांगितली. त्या मोहिनीचा मोह शंकरांनाही झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या क्रोधासुराने शंबरसुता प्रीती हिच्याशी विवाह करून सूर्याची उपासना केली, ब्रह्मांड विजयाचा वर मिळवला आणि शुक्राचार्यांनी त्याला राज्यावर बसवलं. सैन्यासह स्वारी करून त्याने पृथ्वी जिंकली, अमरावती हस्तगत केली, सत्यलोक वैकुंठ कैलास जिंकून सूर्याशी बोलणी करण्यासाठी त्याने रावणाला पाठवलं. तेव्हा वर दिल्यामुळे सूर्यानेही त्याला आपला लोक दिला आणि अशा रीतीने सार त्रैलोक्य त्याचं झालं. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. मग देवऋषींनी प्रार्थना केली आणि लंबोदराकडून क्रोधासुराला मारण्याचं आश्वासन घेतलं. इकडे भरसभेत आकाशवाणीद्वारा लंबोदराची वार्ता कळताच क्रोधासूर भडकून युद्धाला निघाला आणि त्याचं देवाशी घनघोर युद्ध झालं. युद्ध आटोक्यात येईना तेव्हा क्रोधासूर स्वतः समरांगणात उतरला. त्यावेळी प्रकट झालेल्या लंबोदराला पाहून दैत्य विस्मित झाले. क्रोधासूर लंबोदराला पाहून भलते सलते बोलू लागला. तेव्हा लंबोदराने आपलं स्वरूप त्याला समजावून दिलं. क्रोधासूर शांत झाला. त्याने स्तुती करून लंबोदराकडून अभय मिळवलं. क्रोधासूर शांत झाला तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी लंबोदराची स्तुती केली. नंतर असिताने त्याला स्वतःला ब्रह्मदेवाने सांगितलेलं गणेश तत्व नैध्रुवाला कथन करून स्वतःला गणेशाचं साक्षात दर्शन झाल्याचं सांगितलं आणि मनुमुखातून प्रकटलेलं ब्रह्मस्वरूप लंबोदराचं वर्णन केलं. दक्षाने विचारलं, लंबोदर शक्तिरूप कसा झाला? आणि तो गणेश शेषपुत्र झाला तेव्हा मनूने त्याची आराधना कशी केली? गाणपत्याचा मार्ग मला सांगा, कारण मलाही गाणपत्य व्हायचं आहे. त्यावर मुद्गलांनी सांगितलं, चतुर्विध सृष्टी निर्माण झाल्यानंतर किंकर्तव्य मूढ ब्रह्माने प्रार्थना करताच भगवान गणेश शक्तिरूपाने साक्षात प्रकट झाला. चतुर्हस्त दिव्य असं ते भगवंताचं स्वरूप पाहून सारे दिपले. त्यावेळी अभय मिळाल्यानंतर सर्वांनी स्तुती केली. इकडे ब्रह्मदेवापासून वर मिळवलेल्या महिषासुराने सर्व ब्रह्मांडाला त्रास दिला. तेव्हा सर्वांच्या विनंतीवरून देवीचं महिषासुराशी युद्ध झालं. पण महिषासूर अत्यंत प्रबल असल्याने खिन्न झालेल्या देवीने तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापासून वर मिळवून देवीने महिषासुराला मारलं. एकदा सर्व देवांमध्ये वादविवाद झाला, हा विघ्नराज गणेशच पूज्य का? तेव्हा रागावून शक्तीने गणेशाचं श्रेष्ठत्व सांगितलं. परंतु शंकर विष्णूंना गर्व झाल्याने त्यांनी ते मान्य केलं नाही. मग एका दुर्वांकुराने दोघांचं गर्वहरण गणेशाने केलं. पूर्वी सुरथ नावाचा राजा देवीच्या उपासनेत समर्थ होऊन दुसऱ्या जन्मात सावर्णी नावाचा मनू झाला. पूर्वजन्माचा संस्कार असल्याने तो शक्तिभक्त झाला. वनात जाऊन नवारणाचा जप करीत असता शक्ती आणि विनायक प्रकट झाले. त्यांची स्तुती केली असता त्यांनी त्याला भक्ती दिली. त्यावेळेपासून सावर्णी मनू गाणपत्य झाला. नंतर मुद्गलांनी शेषपुत्राचं महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. एकदा सत्यलोकात ब्रह्मा ध्यानस्थ बसला असता त्याच्या निश्वासातून एक पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव मायाकार ठेवून त्याला ब्रह्मदेवांनी अभय प्रदान केलं. दानवप्रमुख विप्रचितीने त्याचं मन वळवून शुक्राचार्यांकडून त्याला राज्याभिषेक करवला. मायावी असलेल्या त्याने सर्वांना जिंकून पाताळातील नागांना सुद्धा जिंकलं. त्याचे शेषाला फार दुःख झाले. त्याने स्मरण करताच गणेश पुत्र रूपाने प्रकट झाला. याचं शेषालाही विशेष आश्चर्य वाटलं. हा शेष म्हणजे पूर्वी सृष्टी उत्पन्न करून रक्षण करून प्रलय केल्यानंतर शिल्लक राहिला तो शेष. त्याने पुन्हा ब्रह्मांड धारण केलं. हरिहर स्वरूप असलेल्या शेषाला राज्याभिषेक केला. गणेशाच्या कृपेने त्याला ब्रह्मांड धारण करण्याची शक्ती निर्माण झाली. एकदा शंकरांनी त्याला गणेश तत्वाचा उपदेश केला. त्याप्रमाणे तपश्चर्या केल्यानंतर गणेशाने शेषाला त्याच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर दिला. शेषाच्या पुत्रभावाने राहिलेल्या मूषकवाहन गणेशाची सर्वांनी स्तुती केली. त्या सर्वांच्या इच्छेनुसार युद्धाला निघालेल्या गणेशाची माया करासुराशी रणांगणावर गाठ पडली. घनघोर युद्ध होऊन शेषपुत्र मूषकवाहनाने माया करासुराचा वध केला. तसाच हा गणेश महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप शक्तीचा त्यांच्याच स्तुतीवरून पुत्र झाला. नंतर मुद्गलांनी दक्षाला गाणपत्याची दीक्षा सांगून गाणपत्याचं स्वरूप स्पष्ट केलं. शमी आणि मंदार वृक्षांची कथा सांगून त्यांना वर मिळाल्याचं मुद्गलांनी दक्षाला ऐकवलं आणि त्यांच्या स्पर्शाचा महिमाही त्यांनी कथन केला. नंतर दुर्वेची उत्पत्ती सांगितली आणि दुर्वांकुराच्या स्पर्शाचा महिमा कथारूपाने सांगितला. दुर्वेचा महिमा वर्णन करण्यासाठी त्रिशिराचं चरित्र मुद्गलांनी कथन केलं आणि दुर्वा महात्म्य सविस्तर सांगितलं. गणेशाला तुळस का वाहू नये याचं विवेचन केलं. तुलसी वरप्रदान कथा कथन केली. त्याचप्रमाणे तुलसी समर्पण आणि वर्जन याचा विधी कथारूपाने सांगितला. दक्षाने गणेशाची मानस आणि बाह्य पूजा यांचा विधी विचारला. मुद्गलांनी त्याचं उत्तर ऐल गार्गे संवादातून रुक्मांगद नारदाच्या भेटीतून कथन करण्यास प्रारंभ केला आणि नंतर गृत्समदाने ब्रह्मणस्पती मंडलाचं केलेलं विधान गार्ग्यामुखातून आलं तसं सांगितलं. साक्षात गणेशाने गृत्समदाने केलेल्या गणानाम त्वा मंत्रजपाचं महत्व आणि फल सांगून त्याला भुक्तिमुक्तीवर प्रदान केले. ऐलाच्या विचारण्यावरून गार्ग्यांनी महान गाणपत्य गृत्समदाच्या प्रतिदिवशीच्या नित्यक्रमाची माहिती सांगितली. तसंच गृत्समद करीत असलेल्या मानसपूजेचा सांगोपांग सर्वांग परिपूर्ण विधी कथन केला आणि गृत्समदाने सांगितलेल्या बाह्य पूजेचा विधी सांगितला. गृत्समदाचं चरित्र ऐकून तृप्त न झालेल्या ऐलाने गणेश लोकाचं वर्णन विचारलं. तेव्हा गार्गे ऋषींनी मुद्गल आणि कपिल यांच्या संवादातून गणेश लोकाचं अर्थात स्वानंद लोकाचं वर्णन केलं आणि कपिलांनाच साक्षात चिंतामणीने स्वानंद लोकातील स्थितीचं सागर वर्णन ऐकवून चिंतामणीने स्वतःचं स्वरूप कथन केलं. प्रत्येक युगात कोणकोणत्या मार्गाने आपली सेवा केली जाते तेही सांगितलं आणि तदनंतर चिंतामणी अंतर्धान पावला. स्वानंद लोकाची स्थिती आणि महत्व ऐकून मुद्गल धन्य झाले. असा हा वृत्तांत गार्ग्यांनी ऐलाला सांगून त्याला कृतार्थ केलं. हे ऐकून धन्य झालेल्या दक्षाला मुद्गलांनी गणेशाची भक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. ऐलाने गार्गे मुनींच्या सांगण्यावरून गणेशाची ध्यान पूजा कशी केली ते विचारलं असता दक्षाला मुद्गलांनी ध्यान आणि दुर्वाशमीयुक्त पूजा यांचं साग्र वर्णन ऐकवलं. दक्षाने सर्वार्थसिद्ध गणेश कीलक विचारले तेव्हा अंगिरसाने कथन केलेले आणि शंकरांनीही ज्यामुळे सिद्धी प्राप्त करून घेतली ते कीलक मुद्गलांनी सांगितले. विष्णू ब्रह्मदेवांनीही या कीलकाने सिद्धी प्राप्त केली आहे. ऐल राजाने हे कीलक प्रथम करून मंत्रजप केला, त्यामुळे तोही स्वस्त्रीसह जडदेहाने गणेश दर्शन घेऊन ज्योतिस्वरूप झाला. नंतर ऐल राजा जडदेहाने सर्व देवांसह ब्रह्मांड कसा पाहू शकला अशी शंका दक्षाने विचारली, तिचं मुद्गलांनी निरसन केलं आणि ऐल चरित्र संपवलं. सूत म्हणाला, शौनकादी ऋषी हो, हे महागाणपत्य मुद्गलांनी दक्षाला कथन केलेलं लंबोदर चरित्र त्याच्या श्रवण फलासह मी तुम्हाला सांगितलं. व्यासांनी जसं कथन केलं तसंच मी तुम्हाला ऐकवलं. आता यापुढे आपणास काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांगा. पंचमखंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30। श्रोते हो, के जयस्वाल यांच्या संगीत रचनेतला संत बहिणाबाईंचा अभंग ऐकूयात। स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग कृष्णध्वनी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातली एक भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया। संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया सोपानदेव चौधरी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर वसंत आजगावकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तीं

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज 12:00 आणि 10:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

दिवस अमार आपण दासबोध पाहतो आहोत. त्याच्यामध्ये दुसरा दशक, पाचवा, सहावा, सातवा हे जे समास आहेत ते साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे समास आहेत. याच्यामध्ये त्रिगुणांचा विचार केलेला आहे. सत्वगुण कसा आहे? परमार्थाचे मंडण, रजतमाचे निरसन. सत्वगुण वाढायला लागला की रजतमाला त्याला नोटीस मिळते, त्याला हळूहळू कमी व्हायला लागतात ते, आणि मग त्यांची धडपड जास्त सुरू होते. म्हणून साधक साधना करायला लागला की रजोगुण तमोगुण जास्त व्याप करतात त्या साधकाला, कारण त्यांना लक्षात येतं की आपल्याला आता इथं काही थारा दिसत नाही आहे. म्हणून साधकांनी त्यावेळेला फार सांभाळून राहावं लागतं. सत्वगुण हा परम सुखकारी आहे, त्याला सुखाची अपेक्षा असते, संघर्ष नको असतो. तो निवारी जन्ममृत्यू, जन्ममृत्यूचं निवारण करणारा असतो, आणि त्याच्यामुळे पारत्रिक कल्याणाची वाट मिळते. म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा सांगितलाय. आता सत्वगुण असला जर तर त्याची लक्षणं काय आहेत? ईश्वरी प्रेमा अधिक, त्याला ईश्वराच्या विषयी प्रेम असतो. भीतीच्या पोटी भगवंताची पूजा करणं ही वेगळी, आणि परमेश्वराविषयी प्रेम वाटणं ही वेगळं. आणि प्रेम वाटायला लागलं की आपोआपच ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याचं आपल्याला स्मरण अखंडच होत असतं. त्यामुळे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, तो प्रपंचही करतो परंतु लौकिकापुरताच करतो, त्याच्यामध्ये रंगून जात नाही. म्हणजे प्रपंच करत असताना भगवंताचं स्मरण त्याला असतं, आणि सामान्य माणसाला भगवंताचं करत असताना म्हणजे पूजा अर्चा करत असताना संसाराचं स्मरण असतं. अशी दोन टोकं सांगितली. ते पुष्कळ करताना दिसतात संसारी मंडळी, पण ते करत असताना भगवंताचं स्मरण नसून संसाराचं स्मरण असतं. सदा सन्निध विवेक, सत्वगुणी मनुष्य विवेकी असतो. काय करावं काय करू नये हे त्याला कळत असतं. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग दावी, भजन क्रिया उपजवी. भक्तीचा मार्ग हा त्याला लक्षात येतो आणि इतरांनाही दाखवण्याचं काम करतो. त्याला परमार्थाची आवड असते आणि परोपकाराची तातडी असते. कुठं कुठं कुणाला मदत करता येईल निर्निळ्या अंगाने, तन मन धन अगदी हातात काही नसेल तर सेवा करण्यासाठी तरी तो पुढे धावेल. कोणाची शुश्रूषा करता आली तर करेल, आणि ते करण्यामध्ये समाधान मानेल. त्याचं मला काय अशा तऱ्हेच्या फळाची इच्छा त्याची नसते. यजन याजन करेल, अध्ययन अध्यापन करेल आणि स्वतः दान पुण्य करेल. दुसऱ्याचं घेतलं आणि तिसऱ्याला दिलं अशी जी पद्धत आहे हलवायच्या घरावर तुळशी पत्र, असं नाहीये. स्वतः कष्टाने मिळवायचं आहे आणि ते दुसऱ्याला द्यायचं आहे. निरूपणाची आवड असते, क्रिया पालटते. सत्वगुण जसा जसा वृद्धिंगत होईल तशी तशी क्रिया त्याची चांगली व्हायला लागते. सगळी त्याची उपासना निष्काम व्हायला लागते. देवद्वारी सेवा करतो. नीच दास्यत्वाची ओढी, याचा अर्थ हलक्यातलं हलकं काम करताना देखील त्याला कमीपणा तर वाटत नाहीच, उलट तो जास्तीत जास्त प्रेमानं करतो. कारण त्याचा भाव असा असतो की माझं काही आहे असं न वाटता जे आहे ते सगळं परमेश्वराचं आहे, आणि त्याच्या दरबारात मी सेवा करतो आहे, मी त्याचा भक्त आहे, मी त्याचा दास आहे. त्यामुळे सगळी जी कामं आहे ती परमेश्वराने मला दिली आहेत. त्यामुळे त्यांनी वर्णन समर्थाने पुष्कळच केले आहे त्याच्यामध्ये की अगदी देवद्वार झाडी तिथं जे जे काही साफसफाई असेल, स्वच्छता असेल, सडा राहणं, काय जे करायचं असेल ते प्रत्येक गोष्ट तो करायला आपणहून पुढे येतो आणि त्याच्याबद्दल ज्याला प्रेम वाटतो त्याचा परिणाम असा होतो हळूहळू शांती, क्षमा, दया हे जे पारमार्थिक गुण आहेत ते अंतरात यायला लागतात, वर्धिष्ण व्हायला लागतात. अतिथ अभ्यागत कुणी जर असतील, भूकिस्त मंडळी असतील, त्यांना अन्न द्यावं. आलेला कुणी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही सोय करता आली तर त्याची करावी. कुणालाही विमुख धाडू नये. आपल्या शक्तीनुसार जे जे काही देता येणार ते द्यायचं. म्हणजे आपलं जे सर्व आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी आहे अशी त्याची भावना हळूहळू व्हायला लागते. त्यांनी रसना जिंकलेली असते तर वेडवाकडं बोलणार नाही, वेडवाकडं खाणार नाही. त्याची वासना तृप्त असते. त्याचं कारण भगवंताची वासना धरली की इकडनं मनुष्य निर्वासन होतो. त्यामुळे अमुक एक मला असावं मिळावं असे कुठल्याच बाबतीत त्याला वासना नसते, कामनाही कुठली नसते. प्रपंचामध्ये काही आघात आला तर तो धारिष्ठाने तोंड देतो. सामान्यतः असं दिसतं की रजोगुणी मनुष्य जो आहे तो एरवी जरी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असल्या तरी जेव्हा धारिष्ठ येतं, काही एखादं संकट येतं त्यावेळेस जे धारिष्ठ असायला पाहिजे त्यावेळेला मात्र तो पाठ दाखवून पळून जातो. तसं इथं नाही. सत्वगुणाचा मनुष्य शांतपणे ठीक आहे, भगवंताने आपल्या समोर आणून ठेवलेले आहे, आपल्याला ते करायचं आहे असं म्हणून शांत मनाने त्या धारिष्ठाला तोंड देतो. एका भगवंता कारणे सर्व सुख सोडले जेणे असा सत्वगुणी असतो. भगवत प्राप्ती हेच प्रमुख ध्येय असल्यामुळे त्यासाठी सर्वस्वावर तिलांजली द्यायची त्याची तयारी असते. तो म्हणतो मला हे बाकी सर्व जावे, हे सगळं गेलं तरी चालेल पण मला भगवंत मिळायला पाहिजे. केले देहाचे सांडणे, देहाचं पोतर केलेलं असतं त्याने.
देह इतका झिजवत असतो तो भगवत कार्यासाठी. विषय समोर आले तरी त्याचं धारिष्ट चळत नाही. अनेक विषय समोर जरी आले तरी हे आपल्याला घ्यायचे नाही असं एकदा मनाचा निश्चय असल्यामुळे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. क्षुधा तृषा देह कशाने जरी पिडला गेला तरी त्याचा निश्चय आढळ असतो. तो त्याला कशालाही बळी पडत नाही. आणि लक्ष कशामध्ये असतं? श्रवण मनन निजिध्यास. भगवंतानाकडे जाण्यासाठी जे काही ग्रंथ आहे, जे काही वाचन आहे, जे चिंतन आहे, त्याच्या चिंतनात असतो. जयास अहंकार नसे त्याचा अहंकार हळूहळू झिजत तो स्थूल अहंकार आहे तोही झिजतो आणि साधनेने सूक्ष्म अहंकारही झिजतो आणि तो भगवंताशी एकरूप जाण्याच्या मार्गावर असतो. कारण सत्वगुण हा जरी धरला तरी आपल्याला सत्वगुणाच्याही पलीकडे गुणातीताच्या अवस्थेत जायचंय साधकाला. पण त्याला मार्गदर्शक किंवा त्याला उपकारक असा सत्वगुण जवळजवळ त्या दारापर्यंत आणून ठेवतो आणि मग एकच उडी पलीकडे मारायचे अव्यभिचारी भक्तीनं त्याला गुणातीत अवस्था प्राप्त करून घ्यायचे. त्यामुळे जयास अहंकार नसे म्हणजे सत्वगुणाला आड जर काही येणार असेल तर अहंकार आड येतो. म्हणजे तो अतिशय चांगला असतो पण मीच चांगला आहे अशी जर जाणीव त्याला असेल तर तो अहंकारच त्याच्या आड येतो आणि त्यामुळे तो गुणातीताकडे जाऊ शकत नाही. म्हणून सत्वगुण तर सगळे पाहिजे आहेत, ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. तथापि त्याचा अहंकार असताना उपयोगी म्हणजे त्या जाणीवेची नेणीव अवस्था आली पाहिजे की सहजच ह्या गोष्टी करतोय पण त्याच्यामध्ये कुठंही त्याचा अभिमान अहंकार नाहीये. नैराश्यता विलसे. नैराश्यता याचा अर्थ निराश नव्हे, सर्व गोष्टीपासून तो अलिप्त झालेला असतो. जयापाशी कृपा वसे. आपण दुसऱ्यासाठी करत असतो पण मी दुसऱ्यावर कृपा केली असा देखील भाव नसतो. पाणी कधी म्हणतो का बघा मी तुमची तहान भागवली असं नाही. तहान भागवणं हा पाण्याचा सहज गुण आहे. उष्णता देणं, प्रकाश देणं हा अग्नीचा सहज गुण आहे. तसे हे जे काही सत्वाचे गुण आहे, सत्वगुण असतात अशी त्या व्यक्तीच्या जवळ ते सहज असतात पण तथापि त्याची त्याला जाणीव नसते. क्षमा शांती कृपा सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहज असतात. सहजच नम्र बोलणं असतं, मर्यादा धरून चालणं असतं. विषय सेवन करतच नाही असं नाही पण मर्यादित किती खायचं, काय खायचं, कोणाच्या हातचं खायचं, कुठल्या संगतीत राहायचं, कुठं जायचं, कुठं जायचं नाही. अखंड सावध असतो. सर्वांना संतोष होईल अशा तऱ्हेचं त्याचं वागणं असतं. आर्जव म्हणजे रुजुता असते, सरळ स्वभाव असतो. आत एक असायचं, बाहेर एक असायचं, बोलायचंय करायचंय असं नसतं, मोकळं वागणं असतं. कुठल्याही गोष्टीला विरोध नाही. वेळेवाकड्या गोष्टी आल्या तर त्याच्या बाबतीत पक्का राहील पण बारीक सारीक गोष्टीवरून दुसऱ्याला दुखावणं, त्याचं मन दुखावणं असं नसतं. जे ज्याला आग्रही भूमिका असं म्हणतो तशी नसते परंतु साधनेच्या बाबतीत किंवा काही चांगल्या गोष्टीच्या बाबतीत मात्र आग्रही असतो. नाही तर मित्रांनी नेलं म्हणून काहीतरी वेळ आपलं खाल्लं प्यालं असं कुणाच्या आहारी जाणारा तो नसतो पण त्याचबरोबर बारीक सारीक गोष्टीमध्ये आग्रही नसतो. परोपकारी वेची जीव. सर्व जीव सहसा परोपकारासाठी असतं आणि आपकार्याहून परकार्य महत्वाचं वाटतं. आपल्याला सामान्यतः स्वतःच काही काम असलं की आपण आधी जिद्दीनं लक्ष देऊन ते करतो आणि दुसऱ्याचं काम असलं की आपल्या लक्षात देखील राहत नाही इतकं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु संतांचं मी असं पाहिलेलं आहे स्वामीजींचं जीवन की आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्याचं काही काम करायचं आहे, त्याच्या उपयोगी पडायचं आहे असं जर असेल तरी संत मंडळी आपलं सर्वस्वाचं सुद्धा द्यायला कमी करत नाही आणि अशा तऱ्हेनं आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या कार्याला जास्त महत्व देतात. आणि मरोनी कीर्ती उरवावी त्याला असं वाटत असतं की मरण तर आहेच, जाणारच आहे, प्रत्येकाला जायचंच आहे, परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे कीर्ती व्हावी म्हणून तो करत नाही, त्याचं करणंच असं असतं की आपोआप कीर्ती होते. नाहीतर रावणाची देखील कीर्ती झाली पण ती कीर्ती ती अपकीर्ती होती. नाही तर त्यालाही असं वाटतं की जिथपर्यंत रामाचं नाव आहे तो पण माझंही नाव घेतलं जाईल. पण रामाचं नाव घेता म्हणजे रामा पूज्य आहे आणि रावणाकडे काही कोणी पूजेच्या दृष्टीनं बघत नाही, त्याच्याकडे तिरस्काराच्या तुच्छतेच्या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यामुळे कीर्ती ही कशी तरी कीर्ती उपयोगी नाही आहे. दुसऱ्याचे दोष गुण पाहत नाही. कुणी काही वेळेवाकडे उत्तर दिलं तरी देखील शांतपणे सहन करतो. त्याच्या लक्षात असतं की अज्ञानाच्या पोटी होत आहे. आपण जे काही वागतोय बोलतोय करतोय हे कळणे इतकी त्याचं ग्रहण करणे इतकी त्याची शक्ती नाही आहे. उलट त्याच्याबद्दल कळवा येऊन परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे अशीच प्रार्थना ही मंडळी करत असतात. प्रत्युत्तर न देणे. आला क्रोध थोडा येणार नाही असं नाही. संतांना देखील विकार येत नाहीत असं नाही पण सावध असतात ते. त्यामुळे आला क्रोध सावरणे. सहनशीलता तितिक्षा. निंदकास उपकार करणे. म्हणजे ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावरती तो उपकार करतातच पण तो निंदक जर असला तर
तरी देखील त्याच्यावर उपकार करतात. कारण ते असं म्हणतात की माझे दोष दुसरं कोण दाखवणार, यांनी दाखवले त्यामुळे मला सुधारणेला वाव मिळालेला आहे असं म्हणून मनोमन त्याच्याविषयी कृतज्ञ असतात. इंद्रिय दमन, सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवणं, मन आपल्या ताब्यात ठेवणं हे सहजच ते करत असतात. सत्क्रिया आचरावी, त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती जी असते ती सत्कडे नेणारी असते म्हणून त्याला सत्क्रिया असं म्हटलेलं आहे. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी. जसं ध्यानामध्ये सांगितलेलं आहे, क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अक्लिष्ट वृत्ती ज्या आहेत त्या काढायला पाहिजेत असं सांगत नाही आहेत, पण क्लिष्ट वृत्ती ज्या आहेत ज्या आपल्या साधनेच्या आड येणार आहेत त्या मात्र दूर करायला सांगितले. तसं इथं असत जे आहे हे सतकडून आपल्याला परावृत्त करणार आहे, सतकडे नेण्याला उपयोगी नाही अशा सगळ्या क्रिया हा बाजूला ठेवतो आणि सत्क्रियाचं आचरण करतो. संत दर्शनामध्ये त्याला सुख वाटतं, सर्वांना नमस्कार करावा लागतो, सर्व लोकांना सुद्धा सन्मार्ग दाखवावा, हरिभजनाला लावावा असं वाटत असतं त्याचं. कारण त्याला कळतं की आपल्याला आनंद मिळाला आहे हाच इतरांनाही मिळावा अशी त्याची इच्छा असते. अज्ञानी असतील तर त्याला ज्ञान शिकवतो, मुमुक्षूना मार्गाला लावतो, बद्ध असतील तर त्यांना मार्गाला लावतो. अशा अर्थाने स्वतःचं जीवन उद्धरून इतरांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशा तऱ्हेने प्रयत्नशील असतो तो हा सत्वगुण आहे. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्रीसिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
2: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतीगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: सबंध विश्वाच्या असंख्य धरेच्या गती, असंख्य धरेची कार्य जी चालतात, ती सगळी या प्राणशक्तीच्या जोरावर चालतात. प्राणशक्तीच ती चालवते. ती जी प्राणशक्ती आहे, त्या प्राणशक्तीचा आपल्या शरीरामध्ये त्याचा संचार करवण्यासाठी प्राणायाम असतो. नुसतं असं नाही, एवढे श्वास झाले म्हणजे प्राणायाम संपला नव्हे, तर श्वासश्वासावरचं नियंत्रण ही सुरुवात आहे त्याची, अगदी सगळ्यात खालची पायरी आहे ती. आणि हळूहळू करता करता प्राणशक्तीचा संयोग योग मार्गामध्ये केला जातो आणि आपल्या देहामधला आत्मा आणि विश्वव्यापी परमात्मा याचं अनुसंधान जोडण्यासाठी त्या प्राणायामाचा उपयोग होतो. मग ध्यानधारणा, समाधीचेही अनेक प्रकार आहेत. अशा पायऱ्या चढत चढत चढत योगी, ज्ञानेश्वरांसारखा योगी उच्च पदाला जाऊन पोहोचतो. तो सगळा योगाची मुक्ती, योगचर्या, प्रणव महिमा, ऐश्वर या सगळ्याचा उपदेश या अलर्क राजाला दत्तात्रयाने दिला आणि तो निर्वाण पदाच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने चालू लागला. आता काशीराजाचं आपल्यावर आक्रमण आलं, पराक्रमी सैन्य आलं, त्यामुळे मला उपरती झाली आणि त्यामुळे, आणि म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना तर नमस्कार केलाच केला, पण मी ह्या मार्गाकडे वळण्यासाठी माझा फायदा कोणी करून दिला तर काशीराजाने करून दिला, म्हणून त्याचाही तो आभार मानतोय. नाही तर मी तसाच राहिलो असतो कायम. आणि त्यावेळेला म्हणजे वाईटातून चांगलं घडतं म्हणतात, त्याच्यावरती आक्रमण केलं हे वाईटच गोष्ट आहे, पण त्याच्यातून मला निर्वाण पदाची प्राप्ती होण्याचा मार्ग मिळाला हा माझ्यावरती काशीराजाने केलेला महान उपकार आहे, असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि उलट मग दत्तात्रेयांना प्रणाम करतात, त्याच वेळेला सुबाहू आणि काशीराजा त्यांच्याकडेही आला आणि सुबाहूच्या देखत तो काशीराजाला हसत म्हणायला लागला की या माझ्या राज्याची तुला अभिलाषा आहे तर तू तो सुखाने घे, आता मला त्याची आवश्यकता नाही, आता मी वेगळ्या मार्गाला वळलो आहे. आणि मग काशीराजा म्हणतो, तू आलर का, तू युद्ध सोडूनच दिलंस करायचं, युद्ध केलंच नाहीस, तू क्षत्रिय आहेस ना, त्याचं काम केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. आलर का म्हणतो, बरोबर आहे तुझं म्हणणं, मलाही आधी तसंच वाटत होतं, पण माझ्या आईच्या उपदेशाचा हा कागद माझ्या हाती लागला, पत्र हाती लागलं आणि माझ्या लक्षात आलं की ही आसक्तीच मी सोडली पाहिजे. सुबाहू म्हणतो आहे, हेच तुला कळावं यासाठी मी राज्य मागितलं, मला राज्याची गरज नाही. सुबाहू हा त्याचा बंधू आहे. हे तुला ज्ञान व्हावं, हे सगळं मिथ्य आहे, इथे सोडायचं आहे आणि आपल्याला निर्वाण पदाकडे जायचं आहे, मार्ग तो आहे, हे ज्ञान तुला व्हावं, ही जाणीव तुला व्हावी यासाठी मी राज्य मागितलं, मला राज्य नको आहे, मला राज्य करायची अभिलाषा नाही. या ठिकाणी जनक राजाची मला आठवण होते. जनक राजा हा जो आहे, त्याचं वर्णन असं आहे की तो योगियांचा योगी आहे. राज्य कर्तव्य पूर्ण करणं आणि राज्याची अभिलाषा धरणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजधर्म पालन करायचं आहे, अभिलाषा आली की त्या ठिकाणी पापाला सुरुवात होते. पण मी विश्वस्त आहे, प्रजेच्या लोकांरंजनासाठी असलेला विश्वस्त राजा आहे, अलर्काला अनेक वर्ष ते उपभोग झाल्यामुळे आसक्ती निर्माण झालेली होती, ती आसक्तीचा नाश फक्त करायचा होता. त्याच्याकडनं राज्य काही हिसकवून घ्यायचं नव्हतं सुबाहूला, ना काशीराजाला, ना सुबाहूला. आणि त्यामुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या तीन पुरुषार्थाने तो संपन्न आहेच, पण चौथा जो मोक्ष आहे त्याचीही तुला माहिती व्हावी आणि त्या मार्गाचाही तू अवलंब करावास यासाठी आम्ही हा सगळा उपद्रव केला आम्हाला राज्या नको, तुझी आता उपभोगाची आणि ह्याची काळ हा वेळ संपत आलेली आहे. मग अलर्काला झालं, त्याने आपल्या मुलाला राज्य दिलं, मुलगा मोठा झालेला आहे आणि आता आपण मोक्षपदाला जायचं आहे आणि म्हणून तो तपश्चर्या करायला वनात निघून गेला. मदालसेचं असं विस्तृत चरित्र याच्यामध्ये आलं आहे. ह्याच्या मागे दोनही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, एक म्हणजे प्रकृतीपर आणि निवृत्तीपर. राजाची गृहस्थाची कर्तव्य हे सुद्धा पार पाडलीच पाहिजेत आणि त्यानंतर यथावकाश त्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. आपण जर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये पाहिलं तर अशा असंख्य गोष्टी आहेत आणि अर्जुनाला त्याने तेच सांगितलं ना, तो निघाला होता नको मला राज्य, हा संन्यास घेऊन बसून मी चालेल मला, त्याला सांगितलं नाही तुझा आत्ता कर्तव्य कर्म सोडून गेलास तर तुला कुठेही गती नाही. क्षत्रियाचा जो धर्म आहे तो पाळलाच पाहिजे आणि म्हणून निघून जाणाऱ्या, कारण अन्यायाचा प्रतिकार हा सगळ्यात मोठा धर्म आहे. अन्यायाने तुमचं राज्य हिरावलं गेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या अटी 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास सगळ्या अटी पाळल्यानंतर सुद्धा केवळ लोभाने हा दुर्योधन जर तुला देत नसेल राज्य तर तुझा धर्म आहे की तुझ्या हक्काचं जे आहे ते तुम्ही तू पराक्रमाने मिळवलंच पाहिजेस. वास्तविक पाहता आपण जर 10वा 11वा अध्याय बघितला तर सगळी ती विश्वरूप दर्शन जे त्याचं आहे त्यावेळेला असं मनात येतं की एवढं सगळं जर शक्ती कृष्णाची होती त्याने एवढं युद्ध कचरा खेळवलं, एका मिनिटात चुटकी बजा के सगळं उलटा बाधे करू शकला असतो तो, नाही का? मग एवढा उपद्रव पांडवांकडनं का करून घेतला? नधरी शस्त्र करमी ही अट का घातली? कारण कृष्णाच्या आयुष्यात त्यांनी जेव्हा जेव्हा शस्त्र घेतलं त्यावेळेला समोरचा मनुष्य होत्याचा नव्हता झालेला आहे, संपूर्ण विनाश. मग एवढी जर शक्ती त्याच्याजवळ आहे तर तो वापरत का नाहीये? कोणाला काही त्याचं उत्तर? हा, कारण लढाई कोणाची होती? लढाई पांडवांची होती, ती त्यांनीच लढली पाहिजे. अन्याय कोणावर झालाय? पांडवांवर झालाय. त्यानेच तो स्वपराक्रमाने जुतला पाहिजे. आपणही हे लक्षात ठेवा की कर्मयोग हा हेच सांगतो की जे तुला मिळवायचं आहे हे आपलं आपण मिळवायचंय, दुसऱ्याने कोणीतरी करावं आणि आपल्याला ऐका आनंद द्यावं नाही, हे कधीही लागत नाही. आपली लढाई हा साधी गोष्ट आहे. मला तहान लागली, माझ्या आजीत जा जरा तुम्ही पाणी पिऊन या बरं का, माझी तहान लागेल का? नाही. भूक आपल्याला लागली आहे, मला जायला वेळ नाही आहे, जा या मावशीनं सांगितलं जा तुम्ही जाऊन माझ्या वाटणीचं जीवन या. नाही चालणार आहे, तुला स्वतःला जेवलं पाहिजे तरच उदरतृप्ती आहे, स्वतःला पाणी प्यायलं पाहिजे तर तहान लागणार आहे. तसं कोणतंही हक्काचं काम जे आहे, कर्तव्य कर्म जे आहे, धर्म जो आहे हा ज्याचा त्यांनी करायचा आहे, उपासना ही ज्याची त्यांनी करायची आहे तरच ती त्याला फळते आहे. दुसऱ्याने करून त्याचा फळ आपल्याला मिळेल या भ्रमामध्ये आपण राहायची काही आवश्यकता नाही, हे भ्रमच आहे. हा स्वतःची उपासना ही स्वतः करायची आहे. अशा तऱ्हेचं स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठीची लढाई सुद्धा स्वतः करायची आहे, दुसऱ्याने कोणीतरी यावं आणि माझं दुःख दूर करावं ही जी आपल्या डोक्यामध्ये एक कल्पना बसली आहे, काय नाही देव येतो आणि करतो, नाही येतो तर कंटाळा आला देवाला, 10 वेळा आला बस झालं. आता स्वतःची लढाई आता स्वतःच करायला शिका असं तो सांगतोय. मग आत्मसिद्धीसाठी वनामध्ये तपश्चर्या करायला गेला, अनेक दिवस निर्द्वंद्व आणि परिग्रह शून्य होऊन योग मार्गाने त्याने निर्वाण पद प्राप्त करून घेतलं अलर्काने, असा त्याच्या कथेचा पूर्ण या ठिकाणी आहे. ज्या मन्वंतरामध्ये प्रत्येक मन्वंतरामध्ये मनु इंद्र सप्तर्षी हे वेगवेगळे आहेत. आता सावर्णी मनु जो आहे त्याच्या उत्पत्ती प्रसंगी एक अतिशय महत्वाचा ग्रंथ ज्याला आपण सप्तशती असं म्हणतो, त्या सप्तशतीचा उल्लेख या ठिकाणी सर्वप्रथम आलेला आहे. सप्तशती, सात शतक, 700 श्लोकांचं. आणखीन एक मोठा 700 श्लोकांचा ग्रंथ आपल्याला माहिती आहे, हा, पण त्याचं पारा प्रत्येक ठिकाणी एकदा जरी ती भगवद्गीता पूर्ण म्हणतो त्याच्यामध्येही 700 श्लोक आहेत. तसे ह्यातही 700 श्लोक आहेत, त्याला 18 अध्याय आहेत, ज्याला मला वाटतं 13 किंवा असे काहीतरी 13-14 अध्याय आहेत. 13 अध्याय मध्ये सप्तशती आहे. देवी महात्म्य, ती देवी कशी आहे? ती देवी जी आहे, काल आपण त्याचं थोडस रूप पाहिलं, ज्या ठिकाणी शिवा म्हणजे शिवाची पत्नी पार्वती किंवा शिवशक्ती, इकडे कमळासनामध्ये बसणारी लक्ष्मी, अक्षमाला आहे त्यामुळे ब्रह्मदेवाची सावित्री, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्या सगळ्या जिचं रूप आहेत ती जगदंबा. त्या जगदंबेला नमस्कार. आणि ती जी महामाया, विष्णू माया, भगवद्गीतेच्या ह्याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे, मम माया दुरत्यया, उल्लंघन करायला अतिशय अवघड, जिंकायला अतिशय अवघड अशी ती माया. नमो मूळ माया भगवती अनादिसिद्ध मूळ प्रकृती, या आपल्या एकनाथ महाराजांनी तिचं वर्णन केलंय, बये दारुगड, तिची बया, ती ही बया. एकनाथ महाराजांनी बये म्हणून तिला हाक घातली त्या आदिशक्तीला. नमो निर्गुण निराकार मूळ अधिमाया तू साकार, घेऊनी दहा अवतार केला दुष्टांचा संहार, बये दारुगड, ती जी बया, तिचं हे वर्णन आहे. सावर्णी मनुच्या उत्पत्तीच्या प्रसंगी त्या देवीचं ध्यान कसं आहे, भगवान विष्णू निद्रित असल्यामुळे मधू आणि कैटभ नावाचे दोन राक्षस ब्रह्मदेवांना खायला आले, आणि म्हणून ब्रह्मदेवांनी घाबरून जाऊन त्या महामायाची स्तुती केली, अगं बाई तुझा ते मोह आवरून घे, माया आवरून घे, तुझ्या मायेच्या प्रभावाने विष्णू निद्रित झाले आहेत, त्यांना जाग होऊन दे, नाही माझा तर आपण दुसरा कोण आहे. ती महाकाली कशी आहे, 10 हातामध्ये, 10 हातांचे बरं का, खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिघ, शूल, भुशुंडी, दैत्याचं मस्तक आणि शंख धारण करते, 3 नेत्र, सर्व दिव्य आभूषण तिच्या अंगावर आहेत, नीलमण्यासारखी तिची कांती आहे, 10 मुख, 10 पाय, नमश्चंडिका येई, तिला चंडिका असं म्हटलेलं आहे. आणि मधु कैटभाचा वृत्तांत त्याला सांगायला सुरुवात केली. कल्पाच्या ज्यावेळेला मन्वंतर संपतं, कल्प संपतं, त्यावेळेला निद्रिस्त असतात विष्णू, शेषशाही भगवान, त्याच्यावरती ते झोपलेले आहेत. सुरथ नावाचा एक राजा होता, तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं राज्य करत होता, पण शत्रूकडून त्याचं राज्य ही सगळं गेलं, त्याचा प्रधान, त्याचं सैन्य हे सुद्धा सगळं पितलं, आणि त्या राजाला बाजूला काढला त्याने याच्यावरून, आणि तो दुःखी झालेला आहे अतिशय. आणि म्हणून फिरत फिरत आता आपल्या दैवाला, कर्माला दोष देत इकडे आला, त्याला आणखीन एक वैश्य भेटला, आणि ते दोघं जण मुनींच्या, ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आणि त्या आश्रमामध्ये आमचं असं का झालंय, काय झालंय, कसं झालंय असं ते प्रश्न विचारतात. दोघांच्याही मनामध्ये मोह आहे, तीच माया. राज्य गेलं, आपले सगळे जवळचे स्नेही सोबती प्रधाना सकट सगळे विरोधी गेले, तरी त्यांच्याबद्दल अजून मोह राजाच्या मनात आहे. तो वैश्य जो आहे त्याला त्याच्या मुलांनी आणि बायकोनी हाकलून दिले घराच्या बाहेर, तरी त्याला आपल्या मुलांचं कसं चाललं असेल, आपली बायको सुखात असेल की नाही अशी काळजी आहे. हीच माया ना, मोह सुटत नाही, त्याची ही सुरुवात आहे. हळूहळू ह्या विचारांचा परिपक्वता आपल्या मनामध्ये जशी जशी होत जाईल, तस तशी मायेचा मोह बाजूला सारायचा आहे. ती ही माया आहे. त्याचं मन इतकं निष्ठुर होत नाही ज्या मुलांनी आपल्याला घराबाहेर हाकलून दिलं, त्यांना सुद्धा त्यांचं वाईट चिंतन तर शक्यच नाही, पण त्यांची काळजी संपत नाही अजून. इथे आल्यानंतर सुद्धा असं वाटतंय त्यांचं कसं चाललंय बघावं, कळावं आपल्याला. हा जो काही प्रकार आहे, समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा हे दोघंही मेधा मुनींच्या आश्रमामध्ये गेले. त्यांना म्हणतात की हे काय, आमच्या मनामध्ये हे काय होत आहे, आमचं असं का होत आहे, आम्हाला जरा सांगा. आणि त्यावेळेला त्यांनी या सगळ्या महामायेच्या अवतारांची कथा सांगितली आहे. ही माया आहे आणि ही मायाच तुमच्या मनाला परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये हा फक्त मायेचा पडदा असतो. ते मायेचं पटल बाजूला झालं की देव समोरच आहे, आहे पण तो माया हटेल तेव्हा ना, ती हटेल त्या तोपर्यंत कसा काय देव सापडायचा, नाही सापडायचा. तर ती माया कशी, त्याचं हे वर्णन. प्रत्यक्ष दोष दिसत असून सुद्धा ममतेच्या मायेच्या भोवऱ्यामध्ये आपण सापडतो. तिचा पहिला अवतार जो आहे तो काली मातेचा अवतार आहे, काली महाकाली. ती निद्रा या रूपाने, निद्रेच्या रूपाने विष्णूंच्या सर्वांगाला व्यापून उरली आहे आणि म्हणून विष्णू निद्राधीन आहेत, झोपलेले आहेत. या देवी सर्व भूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. मग ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली, स्वाहा स्वधा सगळ्या तऱ्हेचे जे गुण आहेत, मानवी जीवनाला आवश्यक असे सर्व गुण, शांती क्षांती क्षमा धृती विद्या बुद्धी सगळं, सगळे जे गुण आहेत हे सगळे ह्या महामायेच्या अनुषंगाने आहेत. ती मूळ माया, आदिमाया, महामाया, जी अनंत ब्रह्मांडे घडी, लीला विनोदेची मोडी, आणि आपण आदिपुरुषी दडी मारून राहे अशी ती माया. जे जे काही निर्माण झाले ते तियेचे रूप समजले. जे जे काही दिसतंय ते सगळं त्या मायेचं रूप आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने त्या मायेचं वर्णन करतायत आणि त्या ब्रह्मदेवाला सांगतायत. कारण अर्णवामध्ये म्हणजे महा सगळीकडे जिकडे तिकडे समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये शेषशाही भगवान झोपले आहेत. तिथेच तो कमळामधला कमलासन हा ब्रह्मदेव आहे. आणि मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस त्याला खायला येत आहेत म्हणून ते स्तुती करतायत त्या देवीची. अगं बाई, तू तिला त्याला जाग कर, तुझी माया आवरून घे. निद्रेला आणखीन एक माहिती आहे की नाही तुम्हाला, रामायणामध्ये वर्णन आहे, कुंभकर्ण मारला गेला युद्धामध्ये, त्याची बायको रामाकडे रडत आली, म्हणे काय तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं जाता, मी कुठे जाऊ, म्हणे कुठे जाऊ काय, तुला मी वरदान देतो, सगळ्या पुराणांमध्ये जा, सगळ्या कीर्तनांमध्ये जा, सगळ्या प्रवचनांमध्ये जा, तुला हवे तेवढे नवरे मिळतील. ती कुंभकर्णाची पत्नी निद्रा देवी ही अशी आपल्याकडे सगळ्यांकडे येते. आणि त्यामुळे कितीही चांगलं चाललेलं असलं तरी हा निद्रा देवीला वरदान, रामाचं वरदान आहे, ते खोटं कसं होईल, रामाचं वरदान. तशी ही निद्रा जी आहे तिने व्यापलेलं आहे विष्णूंना. आणि ह्या स्तुतीमुळे मोठ स्तोत्र आहे ते, त्या स्तुतीमुळे त्वमेव संध्या सावित्री त्वम देवी जननी परा त्वये तद धार्यते विश्वम. सगळं विश्व तू धारण केलेलं आहेस, तुझ्यामुळेच सर्व जगाचं सृजन होतं. सृष्टी हा शब्दाचा आहे, सृजन झालेली ती सृष्टी. हे सगळं काही तूच आहेस, महामोहा महामाया महाविद्या सगळ्या महाशक्ती सगळी तू आहेस. या स्तुतीने ती प्रसन्न झाली.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, संत जनाबाईंची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव आणि स्वर आहे आशा भोसले.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। गंगेच्या काठावरल्या निबीड अरण्यात स्वामी लाकूडतोड्यासमोर प्रकट झाले। आपल्या कुऱ्हाडीचा घाव साक्षात्कारी स्वामींच्या मांडीला लागला आणि मांडीतून भळाभळा रक्त वाहू लागलं हे पाहून लाकूडतोड्या घाबरला, भीतीने थरथरू लागला। लाकूडतोड्याला अभय देत स्वामींनी त्याला भीतीपासून मुक्त केलं आणि सांगितलं, घाबरू नकोस। मानवी आयुष्याला हा अमर शाश्वत संदेश देत स्वामी प्रकट झाले आणि त्यांचा संचार सुरू झाला। संपूर्ण जीवसृष्टीला स्वामींनी आधार दिला। हिमालयापासून आपल्या संचाराला सुरुवात केलेल्या स्वामींनी दक्षिण टोकापर्यंत म्हणजे सेतुबंध रामेश्वरापर्यंत आपलं अवतार कार्य लोकोद्धारासाठी प्रकट केलं। अनेक चमत्कार केले। स्वामींच्या आयुष्यातलं हे पहिलं पर्व। या काळात स्वामींनी लोकांचा उद्धार केला। अनेकांचं भाग्य उजळून आलं। सेतुबंध रामेश्वराजवळ स्वामी एका रात्री उभे होते। भोवती कुणीही नव्हतं। स्वामींना अचानक लाकूडतोड्याची आठवण झाली। त्याने वडाच्या मुळाशी असलेल्या वारुळावर घाव घातला म्हणून आपली समाधी भंग पावली हे स्वामींना आठवलं आणि स्वामींनी त्या लाकूडतोड्याचं स्मरण केलं। साक्षात्कारी पुरुषाने मर्त्या मानवाचं स्मरण करणारे स्वामी समर्थ हे योगी पुरुष होते। सेतुबंध रामेश्वराहून आपण निघणार आहोत त्या क्षणी आपल्या साक्षात्कारी आयुष्यातल्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार ह्याची स्वामींना जाणीव होती। सर्वत्र संचार करत करत आपण अक्कलकोटलाच कायम वास्तव्य करणार हे स्वामींनी आपल्या मनाला सांगितलं। श्रीरामाचं स्मरण केलं। रात्रीच्या त्या शांत वेळी त्यांनी रामेश्वराच्या लिंगाची पूजा केली आणि स्वामी अचानक अदृश्य झाले। काळोखात ते एकदम दिसेनासे झाले। काठावर दूर उभ्या असलेल्या वैष्णवांनी हे पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। प्रकाशाचा एक तेजस्वी लोळ पूर्वेच्या दिशेने सरकताना त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, स्वामी अंतर्धान पावले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सेतुबंधर रामेश्वर हे स्वामींचं लाडकं ठिकाण होतं। हिमालयात श्री शंकरांचं दर्शन घडलं तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या साक्षात्कारी पर्वाची सुरुवात झाली होती। ह्या पर्वाचा शेवट करताना पुन्हा एकदा शंकराचं दर्शन घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात करायची हे स्वामींनी मनोमन ठरवलं होतं। म्हणून सेतुबंध रामेश्वर सोडताना स्वामींनी रात्रीचा समय निवडला। शिवशंकरांचे लाखो गण संपूर्ण विश्वात ह्यावेळी भ्रमण करीत असतात, त्या शिवगणांना आपण दर्शन द्यायचं असं स्वामींनी ठरवलं होतं। ह्याच शिवगणांनी स्वामींना हिमालयात काही काळ साथ दिली होती। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकच लक्षात ठेवा की स्वामींच्या साक्षात्कारी आयुष्यातला प्रत्येक संदर्भ आपल्याला ज्ञात हवा, तरच स्वामी स्मरण अनंत काळ मनात रेंगाळत राहतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये.